0: पीएम फसल बीमा योजना से करीब 2 लाख करोड़ रुपये क्लेम के रूप में किसानों को मिले हैं।
1: मी काका स्मृती शिंदे, त्यामुळे मला हे पीक विमाचा अनुदान रक्कम 1,38,000 रुपये मिळाले आहे। तर काही गोष्टींमुळे येत असतं, त्यासाठी शेतकऱ्यांनी विमा याचा लाभ, शासनाच्या योजनेचा लाभ घेतला पाहिजे, त्यामुळे शेतकरी समृद्ध होऊ शकेल।

0: पीक विम्यासाठी लवकरच नोंदणी करा.
1: बँक शाखा, विमा कंपनी, कृषी ऋण समिती, जनसेवा केंद्राशी संपर्क करा.
2: पीक विमा संबंधित अधिक माहितीसाठी हेल्पलाईन नंबर 1444 वर कॉल करा.

0: अग ऐकण्यासाठी कर्ण आतुर झाले.
1: रेडिओ पुणेरी आवाज 107.8 FM. आनंदी रहा, आनंद लुटा.
2: अजी सुनते हो?
3: हाँ सुनी तो रहा हूँ.
2: क्या सुन रहे हो?
3: रेडिओ पुणेरी आवाज.
2: ओ रेडिओ पुणेरी आवाज 107.8 FM. खुश रहो, खुशियाँ.

नमस्कार, मी वर्षा उसगावकर. तुम्ही ऐकता आहात पुणेरी आवाज 107.8 FM वर. आनंदित रहा आणि नेहमी सगळ्यांना आनंदित ठेवा.

0: प्रकाश सर आपणास सांगणार आहेत, तरी आपण ते शांत चित्ताने ऐकून घ्यावेत आणि जे प्रसंग आपणास आवडतील ते तुम्ही आम्हाला एसएमएस द्वारे या नंबरवर पाठवा. नंबर आहे 7219193 आणि पुढच्या भागात तुमचे एसएमएस नावासहित वाचले जातील. रेडिओ पुणेरी आवाज 107.8 FM वर. धन्यवाद.
1: नमस्कार, आपण ऐकत आहात रेडिओ पुणेरी आवाज 107.8 FM. आनंदी रहा, आनंद लुटा. मी प्रकाश वसंत फासे. मला भावलेले स्वामी विवेकानंद एक जीवन प्रवास. यातून मायबाप श्रोते हो, मी रोज तुमच्याशी संवाद साधण्याचा प्रयत्न करतोय, तुमच्या जवळ येण्याचा प्रयत्न करतोय. मागच्या भागात आपण त्यांचं अमेरिकेतलं दणदणीत झालेलं आगमन आणि एका रात्रीत त्यांना मिळालेली देव दुर्लभ अशी प्रसिद्धी अनुभवली. पण त्याच वेळेला मी हे सांगितलं तो तुम्हाला की सगळीकडे सगळं सारखं असतं, त्याला देवा धर्माच्या पंथाच्या देशाच्या सीमा नसतात, मर्यादा नसतात. आजही आपण शेकडो वर्षानंतर तुकारामांचं नाव विशेषतः या परिसरात तर जास्त आदराने घेतलं जातं. त्या तुकारामाचाही छळ करणारे त्या काळात लोक होते आणि ज्या धर्मपीठाकडून गुरुकडून त्यांना ती अवहेलना झाली त्याच धर्मपीठाचा गुरु त्यांच्याकडे येऊन त्यांच्यावर त्यांनी कविता रचली आरती तुकाराम. म्हणजे निंदक हा भक्त झाला, भाविक झाला, लीन झाला, असाच एक प्रसंग आज आपण पाहणार आहोत. जगात सर्वत्र सृजनतेबरोबर दुष्टता, मांगल्याबरोबर अमांगल्य, पावित्र्याबरोबर अपवित्र, सदाचाराबरोबर दुराचार, सत्याबरोबर असत्य, सज्जनतेबरोबर दुर्जनता, सभ्यतेबरोबर असभ्यता, ह्या प्रवृत्तींचा, सुष्ट दुष्ट प्रवृत्तींचा झगडा चालू असतो. त्या सर्वत्र वास करतात, परिणामी फायद्या लाभापेक्षा हानिकारक असतात, त्याला तोंड द्यावं लागतं. याला कुणी कुठेही अपवाद नाही, देश नाही, पंथ नाही, धर्म नाही. या सर्व संतांना, विभूतींना, या समाज सुधारकांना आपल्या वाटचालीत या गोष्टींना तोंडच द्यावं लागलं. मग त्याच्यातून मानवी अवतार धारण केलेले देव देवता संत महंत यांची सुटका झाली नाही. याला राम अपवाद नाही, याला कृष्ण अपवाद नाही, कोणीचा अपवाद नाही. यास तुम्ही मानवी देह धारण केला, त्याच्यावर मानवी भोग सुद्धा तुमच्यासाठी आले. नाही तर युवराजपदाचा राज्याभिषेक होणार आहे आणि काही क्षणातच झाडाची वस्त्र लिहून वनवासाला निघावं लागतंय अशी वेळच आली नसती. देवाच्या आणि याच्यातून अमेरिका तर मान सगळ्या सुखाची लयलूट असणारी भूमी, तिथं आणखी आगळं वेगळं काय असणार. देवाच्या, धर्माच्या, पंथाच्या नावाखाली दुकाने ताटून देवाचा, धर्माचा, पंथाचा व्यापार करणाऱ्या परंपरावाद्यांचा पोटशूळ उठला नसता तर नवलच. त्यातून स्वामीजींना बदनाम करण्याचा, चारित्र्य हनन करण्याचा एक कुटील डाव अतिशय घृणास्पद असा रचला गेला. तो असा, या असंतुष्टांकडून एक अत्यंत रूपवान, देखणी, तारुण्याने मुसमुसलेली यौवना स्वामीजींकडे पाठवण्यात आली. त्या यौवनेच्या कामलीलांना दाद न देणाऱ्या असा तरुण या जगात असूच शकणार नाही असा अनाठायी विश्वास या कुटाळखोरांच्या मनात होता. प्रचंड आर्थिक आमिषास भुलून एक रूपगर्विता यौवना स्वामीजींच्या निवासी दाखल झाली. स्वामीजी त्या सुप्रभाती आपल्या आसनावर चिंतनाच्या तयारीने विराजित, समोरून सूर्यनारायणाचे सुवर्ण किरण त्यांच्या उघड्या देहावर, कटीस फक्त वस्त्र, पुष्ट भाऊ, भरदार खांदे, भव्य बाल प्रदेश, तेजस्वी डोळे.

नमस्कार मित्रांनो, आज प्रकाश वसंत सर आपल्याला नरेंद्रनाथ यांची जीवन गाथा सांगणार आहे, ज्यांना आपण स्वामी विवेकानंद या नावाने ओळखतो। तर त्यांचे जीवन चरित्र आणि त्यांच्या जीवनाचे बालपणीचे बरेच प्रसंग जे आपण कधीच ऐकले नसेल असे बालपणाचे निरनिराळे व रोचक प्रसंग

अतिप्रसन्न मुखमंडल आणि तेही पूर्ण सुवर्णकांतीत, या विलोभनीय दर्शनानेच ती यवना मंत्रमुग्ध झाली. अखेर मनाशी सगळं साहस एकवटून धाडस करून तिने हळुवारपणे स्वामीजींना साथ घातली. तो संवादच ऐका, स्वामीजी मी आपल्या चरणी आले आहे, माझा एक माणूस आहे, तो सांगण्याची मला परवानगी द्या. स्वामीजी हळुवारपणे बोलावे, यवना मला आपली बुद्धिमत्ता आणि तेज व माझे रूप आणि सौंदर्य याने युक्त असा एक पुत्र हवा आहे. त्यासाठी हे माझं तारुण्य, हे माझं लावण्य, हे माझं सौंदर्य मी आपणास अर्पण करण्यासाठी अत्यंत आतुर आहे. माझी आपणाशी विवाह करण्याची तयारी आहे, तेव्हा होकार देऊन मला कृपया उपकृत करा. मी कायम ही गोष्ट स्मरणात ठेवील, तुमची ऋणी राहील. त्यावर स्वामीजी हळुवार आवाजात पण ठामपणे, ते कदापि शक्य नाही. यवना थोडी घाबरली, का शक्य नाही? स्वामीजी कारण माझे लग्न झालेले आहे. यवना आश्चर्याने, कसे शक्य आहे ते? आपण तर यती आहात, संन्यासी आहात. स्वामीजी यतीचे लग्न कसे झाले ना? माझे लग्न माझ्या गुरुशी झाले, त्यांच्या कार्याशी झालेले, त्यांच्या कार्याशी मी जन्मभर जोडलेला आहे, अजन्म त्यांच्या कार्यात मी वाहून घेतलेला आहे, मी ब्रह्मचारीच आहे. पण माझी इच्छा, माझा मानस? स्वामीजी बावरू नका, गोंधळी नका, अल्पकाळ आपले दोन्ही नेत्र मिटा, मनास थोडे स्थिर करा. त्याप्रमाणे यवनेने अनुकरण केलं, शांतपणे उभी राहिली, आपले दोन्ही डोळे हळुवारपणे मिटले आणि स्वामीजीची आज्ञा होण्याची वाट पाहत उभी राहिली. आता डोळे उघडा. अत्यंत शांत व प्रसन्न चित्ताने स्वामीजी पुढे काय म्हणतात ते बघा. माते, तुझा पुत्रच तुझ्या समोर बसलेला आहे, या पुत्राच्या अभिवादनाचा स्वीकार व्हावा. चारित्र्य हननाच्या हेतूने आलेली ती रूपगर्विता माते हा शब्द ऐकताच स्वामीजींच्या चरणावरच कोसळली. आपल्या नयनातून, डोळ्यातून अविरत पाहणाऱ्या अश्रूंनी तिने स्वामीजींचे चरण धुवून टाकले. हा नेत्राभिषेक आगळा होता, वेगळा होता. स्वामीजी भट्टीतून तावून सुलखून निघालेल्या 52 कशी सोन्यासारखे तेजळून निघाले, अधिकच कीर्तिमान झाले, वंदनीय झाले, पूजनीय झाले. अशी ही घटना ज्यांना स्वामीजींची अवहेलना करायची होती ते तोंडावर आपटले आणि स्वामीजींचं व्यक्तिमत्व आणखीन प्रगल्भ झालं. त्यानंतर स्वामीजी अमेरिकेत 1.5 वर्ष होते. भौतिकदृष्ट्या अत्यंत प्रगत अमेरिका, इंग्लंड या देशात स्वामीजींचं वास्तव्य झालं. या काळात त्यांनी तिथे व्याख्यानं दिली, प्रवचनं केली, सत्संग केला, लेख लिहिले आणि या सर्वातून भारतीय संस्कृती, भारतीय वेदांत, भारतीय अध्यात्म, भारतीय तत्वज्ञान याद्वारे एक प्रकारे जनजागरण केले आणि आपल्या परदेशगमनामागील हेतूही साध्य केला. हजारोच्या संख्येने अनुयायी व चाहते मिळवले. आपली लोकप्रियता अयोग्य रीतीने हाताळली जाते ही विविध मंडळे त्यांचे व्याख्यान तिकीट लावून आयोजित करतात, प्रचंड धनराशी कमवतात आणि आपल्या हातावर खोट्या औदार्याचा भाव आणून शिल्लक रक्कम ठेवतात हे लक्षात येताच अशा आयोजकांशी संबंध तोडण्याचं धैर्य त्यांनी दाखवलं. कारण हा मिळणारा पैसा वराहनगर या हिंदुस्थानातील मठाच्या बांधणीसाठी ते पाठवत. अमेरिकेतील केम्ब्रिज येथील महिलांच्या निमंत्रणावरून स्वामीजींनी भारतीय स्त्रियांचा आदर्श या विषयावर व्याख्यान दिले. काय म्हणतात ते? आपली स्त्रीबद्दलची काय भूमिका मांडतात? अमेरिकेतील माझ्या मातांनो आणि भगिनींनो, जगातील सर्व स्त्रिया मला माते समान आहेत.

स्त्रीची वैशिष्ट्य सांगतात ते. भारतीय स्त्रीत स्वार्थाचा लवलेश नाही. मूर्तिमंत सहनशीलता म्हणजे भारतीय स्त्री. क्षमेची, करुणेची, दयाघन मूर्ती म्हणजे भारतीय स्त्री. माता हाच आमचा आदर्श. परम पावन मांगल्याचे निदान म्हणजे आई, मदर. शिक्षेचे काम पित्याचे, तर नित्य बचावाचे काम मातेचे. अभद्र शापवाणी भारतीय मातेच्या मुखातून कधी निघणार नाही. मी एका तमाशातल्या वगारमध्ये पाहिलं होतं, ती प्रेयसी सांगते जा तुझ्या आईचं काळीच घेऊन ये, आणि तो खरोखर काळीच घेऊन येतो आणि रस्त्यात कुठेतरी त्याला ठेस लागते आणि तो पडतो, ते हातातनं काळीच पडतं. ते काळीजही म्हणतं, अरे बाळा तुला काही लागलं का? अशी ही भारतीय माता. स्वमातेबद्दल ते म्हणतात, एका तपस्वी मातेने मला या जगात आणले, मी तिच्या उदरी यावे म्हणून वर्षानुवर्ष तिने आपले तन मनाचे पावित्र्य जमले जपले. मातेकडून पुत्राचा त्याग कदापि शक्य नाही. स्त्री जीवनाचा सर्वोच्च आदर्श म्हणजे तिचं मातृत्वाचं रूप. भारतीय स्त्रियांच्या जीवन साफल्याचं प्रतीक सीता. कारुण्यतेने भरलेलं जीवन तिनं धीरानं सोसलं. हिंदुस्थानात जे काही निखळ शुद्ध आहे, शुभ आहे, पुण्यमय आहे, त्या साऱ्या साऱ्याचे निर्देशक रूप सीता होय. मला आठवते बालपणी मामा काकाकडे गेल्यावर आजा मावशा काकू आंघोळीनंतर नऊवारी वस्त्र नेसतात, देवाचे देवतांचे नामस्मरण करतात. आमच्याकडे तर अहिल्या, सीता, तारा, द्रौपदी, मंदोदरी यांचा पंचकन्या म्हणून नामस्मरण होतो. स्मरे नित्यम म्हणून त्यांना वंदना केली जाते. यानंतर अमेरिके तेथील वास्तव्यात स्वामीजींनी त्यांचं आराध्य दैवत असलेले आणि परमपूज्य आदरणीय श्री रामकृष्ण परमहंस यांच्यावर एक व्याख्यान दिले. स्वामीजी भक्तिभावाने आपले विचार मांडतात. मी ईश्वर प्रत्यक्ष पाहिला आहे असे अत्यंत आत्मविश्वासाने सांगणारा, ठासून सांगणारा माणूस प्रथमच मी पाहिला व त्याचे द्वारा त्याची अनुभूती मिळाली. त्यांच्या नुसत्या स्पर्शाने, वाणीने ते मानवी जीवन आमूलाग्र बदलित. त्यांच्या भक्तीला, प्रेमाला मर्यादा नाही. मानवजातीवरचे अगाध प्रेम, ज्ञान, भक्ती, उदारता, वैराग्यता, लोकहितता इत्यादी विविध भावनांनी परिपूर्ण मूर्ती म्हणजे माझे गुरुदेव. जीवन हे पाण्यावरील बुडबुड्यासारखे क्षणभंगूर आहे हे वास्तव पूर्णपणे जाणून ते सत्याचा साक्षात्कार करण्यासाठी कटिबद्ध आहे. सर्व गोष्टी तुच्छ मानून एकमेव परमेश्वरासाठी ते अगदी वेडे झाले होते. त्यांची गुरुभक्ती अफाट होती. विख्यात ऑक्सफर्ड विद्यापीठातील सुप्रसिद्ध प्राध्यापक श्री मॅक्स मिलर यांची एकदा स्वामींशी भेट झाली. तेही श्रीरामकृष्णांचे भक्त होते. गुरुदेव श्रीरामकृष्णाच्या प्रेमाने प्राध्यापक महाशयांचं अंतःकरण प्रेमाने ओतप्रोत भरलेलं होतं. अशा महोदयांची भेट होताच क्षणी स्वामीजींच्या मुखातून सहजोद्गार निघाले, जो श्रीरामकृष्ण परमहंसावर, माझ्या गुरुदेवावर प्रेम करतो, त्याचे पूजन करतो, त्याची भेट मला तीर्थयात्रेच्या भेटी इतकीच पवित्र व मोलाची आहे. पैसा व गैरसमजी जुळी भावंड आहेत. कनकाचे, सोन्याचे जाळे अत्यंत सूक्ष्मपणे विणले जाते. त्यात तो अडकला तर पूर्ण नीतिमान असलेलाही लफंगा होतो, लबाड होतो. तेव्हा परमेश्वरा, माझेजवळ तुला देण्यासारखे काही नाही. गुरुने अंगीकारलेल्या कार्याच्या पूर्ततेसाठी हा माझा देहच सर्वस्वाने तुला अर्पण करण्यासाठी मी सिद्ध आहे, मी तयार आहे. अशी होती त्यांची गुरुभक्ती, असं होतं त्यांचं गुरुप्रेम. याबद्दल आपण अजून तपशीलवार पुढे पाहणार आहोत. ते पुढच्या भागात आपण पाहू. मी पुन्हा तुम्हाला एकदा सांगतो, रसिक श्रोते हो, रेडिओ पुणेरी आवाज 107.8 FM वर प्रेम करणारे प्रेमीजनांनो, असा संवाद आपण पुढे चालूच ठेवणार आहोत. सध्या आनंदी रहा आणि आनंद लुटा, आणि या यात्रेत पुढे आपण

वाटचाल करणार आहोत. पुढच्या भागात आपण अमेरिकेतलं कार्य, इंग्लंडमधलं कार्य पाहणार आहोत. सध्या इथेच थांबतो आणि नम्रपणे हृदयापासून तुम्हाला अभिवादन करतो. धन्यवाद.

0: करके तो आप चूज नहीं करते, आपकी थिंकिंग ऑटोमेटिकली उस पैटर्न से ही होती है एंड करते करते करते वो ग्रूव एक बहुत स्ट्रॉन्ग पैटर्न बन जाएगा जिसको हम कहेंगे ब्रेन की मैपिंग, वो पैटर्न्स बन जाते हैं। अब हम एक जीवन अनेक जन्म उसी पैटर्न उसी मैपिंग से काम करते जा सकते हैं, लेकिन अगर हम आज डिसाइड करें तो हम आज चेंज कर सकते हैं।
1: आप सुन रहे हैं पुनेरी आवाज 107.8 FM, खुश रहो खुशियां बांटो।
2: नमस्कार श्रोते हो, तुम्ही ऐकत आहात रेडिओ पुणेरी आवाज 107.8 FM आणि तुम्ही तुमच्या आवडीच्या शो मध्ये आहात, म्हणजेच हा खेळ शब्दांचा या कविता व चारुला यांच्या शो मध्ये माझ्या सोबत म्हणजे आरजे कैलास सोबत। आनंदी रहा आनंद लुटा। श्रोते हो, आपण आपल्या या शोला 6 वर्ष पूर्ण केलेली आहेत मार्च महिन्याच्या 3 रविवारी आणि आपण 7व्या वर्षामध्ये आहोत। सर्वजण उत्साहाने सहभागी होतात, सुंदर सुंदर रचना पाठवतात आणि त्या सुंदर सुंदर रचनांचा आपले श्रोते सुद्धा अगदी तल्लीन होऊन आस्वाद घेत असतात। खूप छान छान प्रतिक्रिया येतात जेव्हा शो होतो आणि या शोचं एक महत्वाचं वैशिष्ट्य म्हणजे नवनवीन दरवेळी साहित्यिक जे आहेत या शो मध्ये सहभागी होत आहेत। आपण सर्वजण ही शोची पोस्ट शेअर करत असल्यामुळे दरवेळी नवीन मान्यवरांचा जो आहे तो सहभाग असतो। चला तर मग ठाव घेऊया हळव्या मनांचा, चला तर मग ठाव घेऊया हळव्या मनांचा, आनंद घेऊया जीवनातल्या प्रत्येक क्षणांचा। चला तर मग ठाव घेऊया हळव्या मनांचा, आनंद घेऊया जीवनातल्या प्रत्येक क्षणांचा। काही तुमचे काही माझे गुंपून शब्द मोती, काही तुमचे काही माझे गुंपून शब्द मोती, सजवूया हा खेळ शब्दांचा, सजवूया हा खेळ शब्दांचा। तर आपण काही तुमचे आणि काही माझे असे मिळून शब्द गुंफून आपण हा खेळ शब्दांचा हा शो सजवत असतो। शब्द शब्द म्हणजे तरी काय असतं, नाही का की शब्द म्हणजे डोळ्यातील भाव, शब्द म्हणजे काळजाने घेतलेला ठाव, शब्द म्हणजे डोळ्यातील भाव, शब्द म्हणजे काळजाने घेतलेला ठाव। शब्द जे आहेत तुमच्या मनातले, शब्द जे आहेत तुमच्या मनातले ज्यात तुम्ही पाहता सुखदुःख क्षणातले, शब्द ज्यात पाहता तुम्ही सुखदुःख क्षणातले। चला तर मग व्यक्त होऊया तुम्ही आणि आम्ही मिळून शब्दांशी खेळूया, चला तर व्यक्त होऊया तुम्ही आणि आम्ही मिळून शब्दांशी खेळूया। मी आरजे कैलास आपल्यासाठी घेऊन आलो आहे हा खेळ शब्दांचा, कविता व चारोळ्यांचा शो दर रविवारी दुपारी 2 वाजता तुमच्या आवडीच्या FM वर, म्हणजेच रेडिओ पुणेरी आवाज 107.8 FM वर। आनंदी रहा आनंद लुटा। आणि श्रोते हो, आपल्या शो मध्ये आपण दर रविवारी नवीन विषय देतो, नवीन चित्र देतो, कधी चारोळ्या कधी 8 ओळींच्या रचना आणि वेगवेगळे विषय, आणि आपण सर्वजण भरभरून असं व्यक्त होतात। आज आपण शब्द दिला होता ते म्हणजे वाटणं आणि असणं। बऱ्याच वेळा खूप साऱ्या गोष्टी आपल्याला वाटत असतात पण ते सत्य नसतं, परंतु आपल्या वाटण्याला आपण सत्य समजून आपण त्यावर ठाम असतो। आपण कोणत्याही गोष्टीची खात्री करत नाही, आपण कोणत्याही गोष्टीची शहानिशा करत नाही आणि आपलं वाटणं हे नातं तोडणारं ठरतं, आपलं वाटणं हे कोणाचं तरी जीवन उद्ध्वस्त करणारं ठरतं। आपल्या वाटण्यामुळं आपल्या स्वतःचं तर नुकसान होतंच, परंतु समोरच्याचं सुद्धा नुकसान होतं। म्हणून वाटण्यापेक्षा असण्याला, वाटण्यापेक्षा खात्रीला जे आहे ते महत्व देणं किती गरजेचं असतं या अनुषंगानं आपण बोलणार आहोत आणि सुंदर सुंदर रचनांचा आस्वाद सुद्धा घेणार आहोत। बऱ्याच वेळा एखादी गोष्ट जी आपण पाहतो, एखादा प्रसंग ज्यावर आपण व्यक्त होतो, बऱ्याचशा गोष्टी अशा असतात ज्या आपण ऐकलेल्या सुद्धा असतात आणि त्यावरून आपण आपलं एक मत बनवतो आणि त्या मताप्रमाणे आपण चालतो। आपल्याला वाटतं की हे जग असंच आहे, ही माणसं अशीच आहेत, हा प्रसंग असाच आहे, परंतु खूप वेळा वेळ निघून गेल्यानंतर आपल्याला सत्य कळतं, परंतु तोपर्यंत वेळ निघून गेलेली असते, माणसं दुरावलेली असतात आणि जी कधीच पुन्हा परत येत नसतात। आणि सुंदर सुंदर जे क्षण आहेत त्या सुंदर क्षणांना आपण मुकतो। जगण्याचं खूप साधं सोपं गणित आहे की अपेक्षा कमी करणे। जेव्हा आपण अपेक्षा कमी करतो, जेव्हा आपण वास्तव स्वीकारतो, जेव्हा आपण वर्तमानात जगतो, भूतकाळातल्या चिंता प्रॉब्लेम्स टेन्शन यांना मनामध्ये ठेवून जर आपण वर्तमान जगत असू तर आपला वर्तमान कधीच चांगला होणार नाही, आपला वर्तमान कधीच सुखद होणार नाही, आपला वर्तमान कधीच आनंदी होणार नाही, नाही का श्रोते हो। त्यासाठी आपल्याला भूतकाळातल्या चिंता सोडून

भविष्य काळातील अति हव्यासाच्या गोष्टींचा मोह बाजूला करून आपल्याला वर्तमानात जगता आलं पाहिजे. आणि आपण जर वर्तमानात जगलो तर प्रत्येक क्षण हा आनंदी होण्यासाठी काहीच वेळ लागणार नाही. आणि प्रत्येक क्षणांना आनंदी करण्यासाठी, प्रत्येक क्षणांमध्ये जगण्यासाठी आपल्याला आपलं वाटणं हे थोडस बाजूला ठेवावं लागणार आहे आणि असण्याला स्वीकारावं लागणार आहे. मी माझ्या एका चारोळीमध्ये लिहिलंय की स्वतःमधील मी कातरल्यावर, स्वतःमधील मी कातरल्यावर प्रत्येक क्षण अगदी नवा वाटणारच. स्वतःमधील मी कातरल्यावर प्रत्येक क्षण अगदी नवा वाटणारच, पण कोणत्याच क्षणात आपण नसल्यावर, पण कोणत्याच क्षणात आपण नसल्यावर पापण्यार हुंटका तर दाटणारच, पण कोणत्या क्षणात आपण नसल्यावर पापण्यार हुंटका तर दाटणारच. त्यामुळं ज्यावेळी आपण स्वतःमधला मी कातरतो तेव्हा बऱ्याच वेळा समोरच्याला आनंद मिळतो, परंतु जेव्हा आपण आपलं मत मांडतो, जेव्हा आपण आपलं बोलतो, तेव्हा समोरच्याला राग येतो, समोरच्याला सत्य पचत नाही, समोरच्याला सत्य हे कटु सत्य स्वीकारायला जड जात नाही का? आणि त्यावेळी मन विषण्ण होतं, मन दुःखी होतं की जेव्हा मी बोललो तेव्हा प्रॉब्लेम का, जेव्हा मी बोललो तेव्हा त्रास का, जेव्हा माझं वाटणं जे आहे ते मी व्यक्त केलं तर त्रास का. ही वाटण्याची एक दुसरी बाजू. आपण आपल्या आजच्या शो कडे वळूया. आजच्या शो मधल्या पहिल्या सुंदर आणि अप्रतिम अशा चारोळीमध्ये रेखा देशमुख मॅडम यांनी बाणेर पुणे इथून लिहिलंय. रेखा देशमुख मॅडम लिहितायत बाणेर पुणे इथून, वाटणे आणि असणे या शीर्षकाखाली मॅडमनी सुंदर अशी चारोळी पाठवलेली आहे. आणि त्या सुंदर अशा चारोळीमध्ये मॅडम लिहितायत की वाटणे आणि असणे यात जमीन आसमानाचे अंतर आहे, वाटणे आणि असणे यात जमीन आसमानाचं अंतर आहे. जसे तू माझा आहेस वाटणे व सात जन्मी असणे, जसे तू माझा आहेस असं वाटणे व सात जन्मी असणे. वाह वाह. तर आपल्याला बऱ्याच वेळा वाटतं आणि जे सत्य असतं त्याच्यामध्ये जमीन आसमानचं जे अंतर असतं त्या अंतराला अप्रतिमरित्या मॅडमनी शब्दबद्ध केलेलं होतं. आणि पुढच्या एका चारोळीमध्ये सौ प्रज्ञा सौदत्ती मॅडम लिहित आहेत गोरेगाव रायगड इथून. सौ प्रज्ञा सौदत्ती मॅडम यांनी गोरेगाव रायगड इथून लिहिलंय की वाटणं आणि असणं त्यात जमीन आसमानाचा फरक, वाटणं आणि असणं ह्या जमीन आसमानाचा फरक आहे. हक्काने जिथे हात धरला जातो, हक्काने जिथे हात धरला जातो तिथेच माणुसकीचा झराव आहे, तिथेच माणुसकीचा झराव आहे. वाह. तर वाटणं ही एक वेगळी गोष्ट आहे आणि असणं ही एक वेगळी गोष्ट आहे. आपल्याला खूप सारं काही वाटत असतं, परंतु ती आपण असण्यामध्ये बदलतो का? एखाद्याचं दुःख, एखाद्याचे प्रॉब्लेम, एखाद्याचं आजारपण, या सर्व गोष्टींमध्ये आपल्याला असं वाटतं की हे करायला पाहिजे, ते करायला पाहिजे, काही आपण करायला पाहिजे, काही समोरच्यानं करायला पाहिजे, परंतु ऍक्च्युली आपण त्या ठिकाणी जातो का? आपण त्याच्या दुःखामध्ये सहभागी होतो का? आपण त्याला सांत्वना देतो का? आपण त्याला सहानुभूती देतो का? आपण त्याचा हात धरतो का? हक्काने हात धरतो का? आपण विश्वास त्याला देतो का की मी तुझ्या सोबत आहे? तरच माणुसकीचा जो झरा आहे तो वाहत राहतो. खूप अप्रतिम सुंदर अशी ही सुद्धा चारोळी होती. आणि पुढच्या एका सुंदर कवितेमध्ये सदानंद राजूबाई सीताराम पाटील सरांनी पिंपळघर तालुका भिवंडी जिल्हा ठाणे इथून लिहिलंय. सर लिहितायत की मला नेहमीच वाटायचं तू माझ्या सोबत असावीस, मला नेहमीच वाटायचं तू माझ्या सोबत असावीस, तुझ्याच समवेत आयुष्याची सुंदर बाग भरून यावी, तुझ्याच समवेत आयुष्याची सुंदर बाग भरून यावी. सरून गेलाय काळ सखे परी, सरून गेलाय काळ सखे परी, अजून ही मनी आस जागते, अजून ही मनी आस जागते. आणि सरांनी शेवटी असं लिहिलंय की जीवनात माझ्या तू पुन्हा पुन्हा परतून यावी, जीवनात माझ्या तू पुन्हा पुन्हा परतून यावी, पुन्हा पुन्हा परतून यावी. क्या बात आहे, क्या बात आहे. वाह. तर तू कायम सोबत असावी असं मला नेहमी वाटायचं, जीवनाची सुंदर अशी बाग जी आहे ती बहरून यावी असं वाटायचं, परंतु काळ निघून गेलाय आणि जीवनात माझ्या तो पुन्हा परतून यावी. अप्रतिम सुंदर प्रेमाची हाक देणारी सरांची ही अप्रतिम अशी रचना होती. आणि श्रोते होतो मी रेडिओ पुणेरी आवाज 107.8 FM ऐकत आहात आणि तुम्ही तुमच्या आवडीच्या शो मध्ये आहात.

0: खुशियों की फुहार लाएगी हर दिन त्योहार। अब हर दिन बजेंगे मन में ढोल, अपने पन के रंग में अब रोज रंगेंगे, उड़ान भरेंगे सपनों के रॉकेट में। सिर्फ पुनेरी आवाज में 107.8 खुश रहो खुशियाँ बांटो।
1: एक छोटेसा ब्रेक नंतर आपलं खूप खूप स्वागत आहे आणि श्रोते हो, जसे की आपण वाटणं आणि असणं या अनुषंगाने आज बोलत आहोत, बऱ्याच वेळा आपलं वाटणं हे समोरच्यासाठी मॅटर करत नसतं, भले की आपलं वाटणं योग्य असेल। वाटण्याची ही दुसरी एक बाजू, प्रत्येकाला आनंद हवाय, प्रत्येकाला वाटतं की कुणीतरी माझ्यासाठी काहीतरी करावं, परंतु ते करत असताना आपण समोरच्यासाठी काही करतो का, आपण कोणती तडजोड करतो का, आपण कधी कोणाला चांगलं बोलतो का। बरेच जण असे असतात जे नेहमी टोमणे मारतात, बरेच जण असे असतात जे इतरांना कमी लेखतात, बरेच जण असे असतात जे स्वतःचा पद पैसा याचा अहंकार घेऊन ते सोबत मिरवत असतात आणि त्यांना जे योग्य वाटतं ते त्या गोष्टी करत असतात। परंतु काही लोक असेही असतात की त्यांचं वाटणंच कन्सिडर केलं जात नाही, त्यांच्या वाटण्याला महत्व दिलं जात नाही, त्यांना ग्रहित धरलं जातं। प्रत्येकाला मन आहे, प्रत्येकाला भावना आहेत, प्रत्येकाचे विचार आहेत आणि प्रत्येकांना शब्द सुद्धा आहेत। जेव्हा आपण एखाद्या व्यक्तीला वाईट बोलू तेव्हा समोरच्या व्यक्तीनं आपल्याला चांगलं बोललं पाहिजे ही अपेक्षा करणं गैर आहे, नाही का? कारण या जगाचा नियम आहे जसाच तसे, प्रत्येक व्यक्तीच्या सहनशीलतेला काही मर्यादा असतात आणि जेव्हा अशा प्रकारची अवहेलना, अशा प्रकारचा त्रास, अशा प्रकारचा अपमान हा सहन करून जेव्हा

त्याचे वाटणे, ज्याला वाटणे जे वाटू द्यावे त्याचे वाटणे ठरवले आहे मनाने, ठरवले आहे मनाने फक्त स्वतःला भेटणे, फक्त स्वतःला भेटणे. काय करू शकतो दुसरं आपण? जेव्हा एखादी गोष्ट होते, एखादी घटना घडते आणि आपल्यावर विनाकारण ब्लेम केला जातो, आपल्यावर विनाकारण आरोप केला जातो, विनाकारण आपल्याला आरोपीच्या पिंजऱ्यामध्ये उभा केलं जातं, ज्या घटनेशी आपला द्वंद्वय संबंध नसतो त्या घटनेमध्ये सुद्धा जेव्हा आपल्याला ओढलं जातं, आपल्याला प्रश्न विचारले जातात, आपण त्याचं उत्तर देतो, परंतु आपल्या उत्तरानं समोरच्या व्यक्ती समाधानी होत नाही. याला पर्याय काय? समोरच्या व्यक्तीनं तुम्हाला वाईटच आहात तुम्ही म्हणून जर मनामध्ये फिक्स करून ठेवलेला असेल तर तुम्ही त्या व्यक्तीच्या शंकेचं कधी निरसन करू शकणार नाही. म्हणून जेव्हा जेव्हा वादाचे प्रसंग येतील, जेव्हा जेव्हा असे तक्रारचे प्रसंग येतील, त्यावेळी स्वतःचा खुलासा हा एकदाच द्या. प्रत्येक वेळी जर तुम्हाला आरोपीच्या पिंजऱ्यामध्ये उभं केलं जात असेल, प्रत्येक वेळी जर तुम्ही चुकीचे आहात असं जर तुम्हाला वारंवार बोललं जात असेल, तर तुमच्याकडे एकदा खुलासा दिला, दहादा खुलासा दिला आणि 100 वेळा खुलासा दिला आणि समोरच्याचं खुलाशानं समाधानच होणार नसेल तर खुलासा देण्यात सुद्धा अर्थ नसतो. एकदा बोलावं आणि सोडून द्यावं. कारण कुणाच्या वाटण्याला तुम्ही बदलू शकत नाही, कुणाच्या वाटण्याला तुम्ही काहीही करू शकत नाही. एक गोष्ट मात्र आपण करू शकतो, ती गोष्ट म्हणजे स्वतःशी प्रामाणिक राहणं. आपण जर स्वतःशी प्रामाणिक असू, आपण जर खरे असू, आपण जर सत्य बोलत असू, आपण जर योग्य वागत असू, तर मला असं वाटतं की त्याला खुलाशाची गरज नसते. त्या गोष्टीला वेळच जाऊ द्यावा लागतो. एखादा तसा सिमिलर सेम टू सेम प्रसंग हा घडावा लागतो. त्यावेळी चूक कोण, बरोबर कोण, ज्याच्यावर ती बिते असं म्हणतात त्यालाच ते कळतं. आपल्या वाटण्यामुळे कुणावर केवढं मोठं आभाळ कोसळू शकतं हे ज्याच्यावर कोसळलंय त्याला माहीत असतं. त्यामुळे आपल्या वाटण्याला लोकांवर कधी लादू नका, कारण वाटण्यापेक्षा असणं हे वेगळं असू शकतं. वस्तुस्थिती वेगळी असू शकते, सत्य वेगळं असू शकतं, पडद्याआडची दुसरी बाजू वेगळी असू शकते, नाही का श्रोते हो? म्हणून आपण आज विषय दिलेला होता की वाटणं आणि असणं, आणि या वाटण्यातल्या आणि असण्यातल्या फरकाच्या अनुषंगानं आपण आपल्या आजच्या शो मधल्या पुढच्या एका सुंदर आणि अप्रतिम अशा रचनेकडे वळूयात, म्हणजे चारोळीकडे वळूयात, ज्यामध्ये जया विनायक घोगे मुंडे मॅडम लिहित आहेत गावंदरा परळी वैजनाथ बिडेतून. जया विनायक घोगे मुंडे मॅडम यांनी गावंदरा परळी वैजनाथ बिडेतून लिहिलंय की सूर्य किती छोटा छोटा वाटे पण असणं त्याचं प्रचंड असे. वा, सूर्य किती छोटा वाटे पण असणं त्याचं प्रचंड असे. दुरून साजरे भासणारे जवळूनही चित्रभाकास दिसे, दुरून साजरे भासणारे जवळूनही चित्रभाकास दिसे. आणि सूर्याचं उदाहरण देताना मॅडमने लिहिलंय की सूर्य हा छोटाच असतो परंतु त्याचं असणं हे विश्वव्यापी असतं. आणि दुरून आपल्याला खूप छान वाटतं, परंतु जवळून जेव्हा आपण एखाद्या गोष्टीला बघतो तेव्हा ते भकास असं चित्र असतं. हा भकासपणा, हे माणसाचं चित्र, हा माणसाचा चेहरा ओळखता आला पाहिजे. माणसाच्या मनामध्ये, ओठामध्ये, पोठामध्ये असं घेऊन मिरवणारी या जगामध्ये असंख्य माणसं आहेत. आज कोणीच कोणाच्या जवळ स्वार्थाशिवाय येईना. प्रत्येक व्यक्ती ही स्वतःच्या स्वार्थाजवळ, स्वार्थासाठी इतरांजवळ जात आहे. आणि जेव्हा स्वार्थ संपतो तेव्हा ती व्यक्ती निघून जाते. आणि हे माणसांची प्रवृत्ती ही वरची आहे, ती वाढत आहे. त्यामुळं जेव्हा आपण दुरून आपल्याला एखादी गोष्ट चांगली दिसत असेल तर त्याच्या जवळ गेलं पाहिजे, त्याला निरखून पारखून घेतलं पाहिजे, माणसाच्या अंतरंगामध्ये डोकावण्याचा प्रयत्न केला पाहिजे, कधीतरी त्या समोरच्या व्यक्तीच्या मताच्या विरुद्ध बोलून बघितलं पाहिजे, म्हणजे आपण कोण आहोत हे आपल्याला कळतं. बऱ्याच वेळा आपल्याला असं वाटतं की मी एखाद्या व्यक्तीसाठी खूप अनमोल आहे, मी एखाद्या व्यक्तीसाठी खूप महत्वाचा आहे, एखाद्या व्यक्तीचं माझ्या वाचून काही चालू शकत नाही आणि त्या व्यक्तीचं माझ्यावर जीवापाडा प्रेम आहे, ती व्यक्ती माझा एकही शब्द मोडणार नाही. आणि जेव्हा असे काही प्रसंग जीवनामध्ये येतात आणि आपण एखादी गोष्ट समोरच्या व्यक्तीला सांगतो, एखादी गोष्ट समोरच्या व्यक्तीनं करावी असं आपलं मत असतं, आपलं वाटतं.

असतं की आपल्या या प्रसंगामध्ये या व्यक्तीने असं करायला गोष्ट पाहिजे होती आणि त्यावेळेला त्या व्यक्तीचं खरं रूप आपल्या डोळ्यासमोर येतं आणि तेव्हा मात्र मन उदासतं आणि वाईट वाटतं, दुःख वाटतं, खंत वाटते की आपण किती मोठ्या भ्रमात होतो नाही का. आपल्याला वाटत होतं त्यातलं खरं काहीच नव्हतं, जे आपल्याला वाटत होतं त्यात तथ्य काहीच नव्हतं. आपण तर उगाच भ्रमामध्ये राहिलो होतो की मी त्या व्यक्तीसाठी खूप महत्वाचं आहे, माझं असणं, माझं नसणं, माझं वाटणं हे समोरच्या व्यक्तीसाठी खूप महत्वाचं ठरत आहे. पण जेव्हा अशा प्रसंगांमध्ये की आपण त्या व्यक्तीच्या मताच्या विरुद्ध जेव्हा बोलतो, आपण आपलं मत मांडतो, भले ते आपलं मत खरं असेल, भले ते आपलं मत सत्य असेल किंवा ते आपले विचार असतील आणि जे फक्त आपण सांगितलेले असतील पण लादलेले नसतील, तरी सुद्धा ती व्यक्ती जेव्हा आपल्याला विरुद्ध बोलते, टोकाचं बोलते, अवहेलना करते, अपमान करते, तेव्हा आपल्याला असं वाटून जातं की आपलं वाटणं हे शून्य होतं, आपलं असणं हे शून्य होतं. त्यामुळं जवळून जे आहे ते प्रत्येकाला पारखणं निरखणं खूप गरजेचं आहे. खूप अप्रतिम सुंदर अशी ही चारोळी होती आणि पुढच्या एका रचनेकडे वळूया ज्यामध्ये सचिन अरमरे सर लिहित आहेत चिपळूण रत्नागिरी येथून. सचिन अरमरे सरांनी चिपळूण रत्नागिरी येथून आयुष्य या शीर्षकाखाली सुंदर अशी कविता पाठवलेली आहे आणि सरांनी लिहिलंय की वाटणं आणि असणं यातील फरक म्हणजे आयुष्य. क्या बात आहे, वाटणं आणि असणं यातील फरक म्हणजे आयुष्य. जसं आपल्याला वाटतं तसं जगता येत नाही. वा, जसं आपल्याला वाटतं तसं जगता येत नाही, जसं आयुष्य आहे तसं स्वीकारता येत नाही. जसं आयुष्य आहे तसं स्वीकारता येत नाही. वाटणं आणि असणं या खेळामध्ये आपण मात्र हरवत जातो. वाटणं आणि असणं या खेळामध्ये मात्र आपण हरवत जातो, आपण हरवत जातो आणि असं हे आयुष्य. वाह वाह, तर खूप अप्रतिम सुंदर आयुष्याची व्याख्या आणि त्या जीवन प्रवासामधलं वाटणं आणि असणं यामधील फरक म्हणजे आयुष्य आहे असं सुंदर शब्दांकन सरांनी केलेलं होतं. आणि जसं की सरांनी म्हटलंय की जसं आपल्याला वाटतं तसं जगता येत नाही. समोरचा व्यक्ती, आपल्या अवतीभोवतीचे लोक असतील, समाज असेल, ते आपल्याला जगू देत नाही. दरवेळी प्रत्येक व्यक्ती ही कोणाच्या तरी कोणाच्या ना कोणाच्या अधीन राहून जगत असतो आणि जे आयुष्य आहे तेही स्वीकारता येत नाही. मनासारखं जगता येत नाही, वास्तव स्वीकारता येत नाही, अशी ही आयुष्याची फरफट असते. आणि या आयुष्याच्या फरफटीमध्ये वाटणं आणि असणं या खेळामध्ये आपण मात्र हरवून जातो. आपण स्वतःला विसरतो, आपण कोण आहोत हेच विसरतो. मी आजच्या शोच्या निमित्तानं आणखी एक गोष्ट बोलू इच्छितो की कधीही स्वतःला शून्य करू नका. तुम्ही जेव्हा स्वतःला शून्य करचाल आणि जेव्हा तुम्ही तुमचं मत मांडणं बंद करचाल तेव्हा लोक आपल्याला गृहित धरायला लागतील. ही व्यक्ती प्रत्येक गोष्ट आपली ऐकते, या व्यक्तीचं स्वतंत्र असं मत नाही, ही व्यक्ती आपण जे म्हणू ते करेल हे त्या व्यक्तीला समोरच्या सवय लागून जाते. आणि जेव्हा आपण प्रतिकार करायला लागतो, जेव्हा आपल्याला एखादी गोष्ट असह्य होते आणि आपण प्रतिकार करायला लागतो तेव्हा मात्र ती समोरच्या व्यक्तीच्या पचनी पडत नाही आणि मग होतो क्लेश, वादविवाद आणि नात्यांचं तुटणं. नाही का, म्हणून जसं सरांनी म्हटलंय की आपल्याला मनासारखं जगता येत नाही, परंतु या आयुष्यामधले धकाधकीच्या जीवनामधले काही क्षण तर आपण निश्चित चोरू शकतो. म्हणून आपण आपल्या आजच्या शो मध्ये आणि नेहमीच प्रत्येक शो मध्ये म्हणत असतो क्षणांचा आनंद घेतला पाहिजे. रेडिओ पुणेरी आवाज 107.8 FM सोबत तुमच्या आवडीच्या शो मध्ये म्हणजेच हा खेळ शब्दांचा या कविता व चारोळ्यांच्या शो मध्ये आनंदी रहा, आनंद लुटा. भेटूया छोट्याशा ब्रेक.

0: देखें। अगर देखने का समय नहीं है तो सुनी लीजिए पुनेरी आवाज 107.8। खुश रहो, खुशियाँ बांटो।
1: श्रोते हो, ब्रेक नंतर आपण पुन्हा आपल्या आजच्या शो कडे वळूया आणि आजच्या शो मधल्या पुढच्या एका सुंदर कवितेमध्ये विदुला सदृष्टे मॅडम लिहितायत, दळी मॅडम यांनी मुलुंड पूर्व इथून लिहिलंय। विदुला सदृष्टे दळी मॅडम मुलुंड पूर्व इथून लिहितायत की मी तुझे असणं खरंच खूप छान आहे, मी तुझे असणं खरंच खूप छान आहे, तुझं आणि माझं नातं खरंच खूप छान आहे, तुझं आणि माझं नातं खरंच खूप छान आहे, तुझ्यासाठी प्रेम वाटणं खरंच खूप छान आहे, तुझ्यासाठी प्रेम वाटणं खरंच खूप छान आहे, तुझ्या सोबत माझं आयुष्य, तुझ्या

सोबत माझं आयुष्य खरंच खूप छान आहे, तुझ्यासोबत माझं आयुष्य खरंच खूप छान आहे. तर खूपच अप्रतिम सुंदर अशी ही प्रेमकविता होती. हे मी तुझे असणं हे खूप छान आहे आणि तुझं आणि माझं नातं सुद्धा खूप छान आहे. तुझ्याबद्दलचे प्रेम वाटते, जी ओढ वाटते ती छान आहे आणि तू आणि मी सोबत जगत असल्यामुळं तुझ्यासोबतचं माझं आयुष्य आहे हे सुद्धा खूप छान आहे. तर उत्कट प्रेमाचे आविष्कार मांडणारी ही अप्रतिम अशी सुंदर कविता होती. आणि पुढच्या एका कवितेमध्ये प्रियंका भास्करराव सरक मॅडम लिहित आहेत काक्रंबा तालुका तुळजापूर येथून. प्रियंका भास्करराव सरक मॅडम यांनी काक्रंबा तालुका तुळजापूर मॅडम लिहित आहेत की वाटणं आणि असणं या शीर्षकाखाली त्यांनी लिहिलंय की प्रेम असणं आणि असं वाटणं, प्रेम असणं आणि असं वाटणं आणि प्रेम असणं आत्मविश्वास मात्र असतो दुराभास. प्रेम असणं आणि वाटणं आणि प्रेम असणं आत्मविश्वास मात्र असतो दुराभास. तरीही वाट आवडते का वळणाची खास, तरीही वाट आवडते का वळणाची खास. आणि त्यांनी पुढे असं लिहिलंय की प्रेम वाटत असतो खास, असणं असतो ध्यास. प्रेम वाटत असतो खास, असणं असतो ध्यास. यात अंतर असतो अधास, यात अंतर असतो अधास. तरीही आवडतो हा डोंगर चढणं उल्हास, तरीही आवडतो हा डोंगर चढणं उल्हास. तर प्रेम असणं आणि वाटणं यातला फरक सांगताना मॅडमनी खूप सुंदर असे भाव या रचनेमध्ये मांडलेले आहेत की प्रेम हे कधी कधी दुराभास असतो, ती वळणावळणाची वाट असते, तरीही ती खास वाटते. खूप अप्रतिम सुंदर असं शब्दांकन या रचनेमध्ये होतं. आणि पुढच्या एका कवितेकडे वळूया ज्यामध्ये पी चंद्रा सरांनी म्हणजे चंद्रशेखर परांजपे सरांनी पी चंद्रा या नावाने दहिसर मुंबई येथून लिहिलंय. पी चंद्रा सर लिहित आहेत म्हणजे चंद्रशेखर परांजपे सरांनी दहिसर पश्चिम मुंबई येथून लिहिलंय. वाटणं आणि असणं या शीर्षकाखाली सरांनी लिहिलंय की वाटलंय का आकर्षण मला, तेच तसं वाटतंय का तुला. वाटलंय का आकर्षण मला, तेच तसं वाटतंय का तुला. जे वाटलंय तेच कार्य आहेत स्पर्शतायत का स्पंदन तुला. जे वाटलंय तेच कार्य आहेत स्पर्शतायत का स्पंदन तुला. वा, स्वप्नातले संकेत विरून जातात असत नाहीच तेच येती ख्याला. स्वप्नातले संकेत विरून जातात असत नाहीत तेच येती ख्यालात. पहाटेच स्वप्नात साथसाथ येतात, पहाटेच स्वप्नात साथसाथ येतात. खरी स्वप्न ही अस्तित्वहीन वाटतात, खरी स्वप्न ही अस्तित्वहीन वाटतात, खरी स्वप्न ही अस्तित्वहीन वाटतात. वा, वाटणं आणि असणं या शीर्षकाच्या अनुषंगानं की जे आकर्षण मला वाटलंय तेच तुला वाटतंय आणि जी स्पंदनं मला स्पर्श करतायत ती तुला करतायत का. स्वप्नातले संकेत जेव्हा विरून जातात आणि जे वास्तव नसतं तेच स्वप्नांमध्ये येतं. खूप अप्रतिम सुंदर भाव या सुद्धा रचनेमध्ये होते. आणि पुढच्या एका कवितेमध्ये विजय बी शिर्के सर लिहित आहेत सिल्लोड जिल्हा छत्रपती संभाजीनगर येथून. विजय बी शिर्के सरांनी सिल्लोड जिल्हा छत्रपती संभाजीनगर येथून लिहिलंय की वाटणं आणि असणं यात असतो फरक मोठा, वाटणं आणि असणं यात असतो फरक मोठा. असण्याची किंमत खरी वाटणं केवळ तोटा. क्या बात आहे. असण्याची किंमत खरी वाटणं केवळ तोटा, वाटण्याऐवजी आपण असण्यातच घ्यावा रस. वाटण्याऐवजी आपण असण्यातच घ्यावा रस तेव्हा यशस्वी ठरतील आपले भविष्यकाळातील दिवस. तेव्हा यशस्वी ठरतील आपले भविष्यकाळातील दिवस, भविष्यकाळातील दिवस. त्या वाच आहे. आणि वाटणं आणि असणं यामध्ये मोठा फरक असल्यामुळं आपल्याला असण्याची खरी किंमत जी आहे ती कळली पाहिजे. आणि वाटण्यामुळं खूप मोठा तोटा होतो असं शब्दांकन करून सरांनी असण्यामध्ये रस घ्यावा, तरच आपण यशस्वी पण ठरू आणि भविष्य काळातील जे आहेत ते दिवस सुद्धा आपल्याला चांगले येतील असा अप्रतिम सुंदर सकारात्मक संदेश या रचनेमधून दिलेला आहे. आणि पुढच्या एका चारोळीमध्ये प्रदीप मनोहर पाटील सरांनी मुक्काम पोस्ट गणपूर तालुका चोपडा जिल्हा जळगाव इथून सर लिहित आहेत. प्रदीप मनोहर पाटील सरांनी मुक्काम पोस्ट गणपूर तालुका चोपडा जिल्हा जळगाव इथून

त्यांनी लिहिलंय की प्रेम आहे असं वाटणं आणि मनापासून असणं, प्रेम आहे असं वाटणं आणि मनापासून असणं, जसं हृदयात भाव एकमेकांचे भरणं, जसं हृदयात भाव एकमेकांचे भरणं आणि डोळ्यात ते सारं दिसणं आणि डोळ्यात ते सारं दिसणं आणि डोळ्यात ते सारं दिसणं, क्या बात आहे, क्या बात आहे. चारच ओळीमध्ये प्रेम जे असतं, प्रेम जे फक्त दिसत, याबद्दल सरांनी शब्दांकन केलेलं होतं की जेव्हा हृदयामध्ये एकमेकांबद्दल भाव असतात तेव्हा ते डोळ्यात दिसतात. प्रेम ही कधी लपत नाही, काळजी ही कधी लपत नाही आणि ती वारंवार कृतीमधून दिसते, ती समोरच्या डोळ्यामधून दिसते. असं म्हटलं जातं की माणूस कितीही खोटं बोलला तरी डोळे कधी खोटे बोलत नाहीत. त्यामुळं प्रेम आहे का नाही आणि ते मनापासून आहे का नाही हे तेव्हाच कळतं जेव्हा डोळ्यामध्ये ते भाव दाखतात. खूप अप्रतिम सुंदर असं शब्दांकन या अप्रतिम अशा चारोळीमध्ये होतं आणि याबरोबर आपण आपल्या आजच्या शो मधल्या पुढच्या एका सुंदर चारोळीकडे वळूया, ज्यामध्ये सौमिना उपासनी मॅडम लिहित आहेत निगडी प्राधिकरण पुणे इथून. सौमिना उपासनी मॅडम यांनी निगडी प्राधिकरण पुणे इथून लिहिलंय की वाटणे आणि असणे अनेकदा अंतर असते जमीन आसमानाचे. वाटणे आणि असणे अनेकदा अंतर असते जमीन आसमानाचे. वाटण्यावर भाळून निर्णय अनेकदा, वाटण्यावर भाळून निर्णय अनेकदा, कारण होईल अतिपश्चातापाचे, कारण होईल अतिपश्चातापाचे. वा, आणि खरंय की एक वास्तव मांडणारी ही मॅडमची अप्रतिम अशी चारोळी होती की वाटण्यात आणि असण्यात अंतर आहे. आपलं वाटणं हे दरवेळी असणं असू शकत नाही आणि जेव्हा आपल्या वाटण्यावर आपण भाळतो तेव्हा पश्चातापाचं ते कारण होऊ शकतं. मला हे वाटलं, मला ते वाटलं आणि त्यामुळे मी असं करत आहे, असा जेव्हा आपण एकतर्फी एखादा निर्णय घेतो, एकतर्फी मत व्यक्त करतो, एकतर्फी गोष्ट करून आपल्या वाटण्यावर भाळून जेव्हा आपण जीवनाचा प्रवास करायला लागतो तेव्हा आपण एकटं पडून जातो. प्रत्येक वेळी आपलं वाटणं हे असणं असू शकत नाही. खूप अप्रतिम सुंदर अशी ही चारोळी होती आणि पुढच्या एका आपण चारोळीकडे वळूया, ज्यामध्ये कौशल या नावाने श्रीकांत पेटकर सरांनी लिहिले कल्याण येथून. कौशल या नावाने सर लिहितात, श्रीकांत पेटकर सरांनी कल्याण येथून लिहिलंय की माणूस आहो असं सर्वांनाच अभिमानानं वाटणं. वा, माणूस आहो असं सर्वांनाच अभिमानानं वाटणं. काश्मीर पहलगाम मधील हिंसा बघून खरंच काटे असणं, काश्मीर पहलगाम मधील हिंसा बघून खरंच काटे असणं, खरंच काटे असणं आणि एक जळजळीत असं वास्तव की आपण माणूस आहोत हे आपण अभिमानानं सांगतो, परंतु जेव्हा असे हिंसेचे प्रकार घडतात, जे क्रूर आणि निर्दयी कृत्य पहलगाम मध्ये घडलं, मानवतेला काळिंबा फासणारं कृत्य घडलं, त्यामध्ये जे मृत्युमुखी पडले, जे त्याच्यामध्ये जखमी झाले, त्या सर्वांना भावपूर्ण श्रद्धांजली आपल्या या शोच्या मार्फत आणि रेडिओ पुणेरी आवाज 107.8 FM मार्फत सुद्धा आपण वाहत आहोत आणि त्या सर्वांना त्यांच्या कुटुंबियांना जे दुःख झालेलं आहे त्या दुःखातून सावरण्याचं बळ परमेश्वर त्यांना देवो अशी आपण सद्भावना सुद्धा व्यक्त करत आहोत. आणि जसं सरांनी म्हटलंय की माणूस आहो असं सर्वांनाच अभिमानानं वाटणं आणि काश्मीर पहलगाम मधील हिंसा बघून खरंच काते असणं, अगदी काळीच पिळवटून टाकणारी ती घटना आणि त्या अनुषंगाने दुःख सरांच्या या चारोळीमध्ये दिसून येते श्रोते हो आपल्याला. आणि याबरोबरच आपण आपल्या आजच्या शो मधल्या पुढच्या एका सुंदर कवितेकडे वळूया, ज्यामध्ये सौसीता विशाल राजपूत मॅडम लिहित आहेत घाटनांदूर तालुका अंबाजोगाई जिल्हा बीड येथून. सौ सीता विशाल राजपूत मॅडम यांनी श्री शंकर विद्यालय घाटनांदूर तालुका अंबाजोगाई जिल्हा बीड येथून लिहिलंय की एकदा मिळते जीवन मला वाटते जगावे सुंदर. वा, एकदा मिळते जीवन मला वाटते जगावे सुंदर, नको उगीच भनभन मनातील भावनांचा करू आदर. नको उगीच भनभन मनातील भावनांचा करू आदर, असेल तुझे काही म्हणणे पण खरंच खरंच सांगू थांब क्षणभर. असेल तुझे काही म्हणणे पण खरंच सांगू थांब क्षणभर, असणे तुझे हेच खरे जगणे. असणे तुझे हेच खरे जगणे, साथ तुझी हवी जन्मभर, साथ तुझी हवी जन्मभर. वा वा, तर जीवन हे एकदाच मिळत, ते सुंदर आहे, त्याला सुंदर पद्धतीनं जगावं आणि दररोजची भणभण जी आहे ती नसावी, विनाकारण कटकट नसावी आणि

मनातील एकमेकांच्या भावनांचा आदर केला पाहिजे. त्या अनुषंगाने मॅडमनी पुढे असं लिहिलंय की जरी दोघांपैकी एकाचं म्हणणं असेल तर आपण क्षणभर थांबलं पाहिजे आणि एकमेकांच्या सोबत असणं हे किती महत्वाचं आहे हे सांगताना मॅडमनी साथ तुझी हवी जन्मभर खूप अप्रतिम सुंदर असा या रचनेचा शेवट केलेला आहे. आणि श्रोते हो तुम्ही रेडिओ पुणेरी आवाज 107.8 FM ऐकत आहात आणि तुम्ही तुमच्या आवडीच्या शो मध्ये आहात म्हणजेच हा खेळ शब्दांचा या कविता व चारोळे यांच्या शो मध्ये माझ्यासोबत म्हणजेच आरजे कैलास सोबत. आनंदी रहा, आनंद लुटा, भेटूया एका छोट्याशा ब्रेक नंतर.

0: स्वयं को सशक्त बनाने के लिए सुनिए शिवानी बहन के श्रेष्ठ विचार।
1: अपने आप को आज देखते हैं, हर रोज कुछ बातों को हमने एक ही तरह से रिएक्ट किया और करते करते वो मेरी आदत बन चुकी है। आज एक नया तरीका, अ न्यू वे ऑफ रिस्पॉन्डिंग, एक ऐसा रिस्पॉन्स जो मुझे खुशी, सेहत और सुंदर रिश्ते देगा, एक ऐसा रिस्पॉन्स जो मेरे लिए कंफर्टेबल एंड रॉयल होगा। आज अपनी किसी एक आदत, अपने किसी एक रिएक्शन को चूज करते हैं एंड देखें अपने आप को कि आज उसी परिस्थिति में अपने आप को एक नए तरह से रिस्पॉन्ड करते हुए देखें। धीरे धीरे अ न्यू वे ऑफ थिंकिंग, एक नया पैटर्न क्रिएट होना शुरू हो रहा है। दिस इज द पावरफुल बींग।
0: आप सुन रहे हैं पुणेरी आवाज 107.8 FM। खुश रहो खुश
2: रहो। ब्रेक नंतर पुनः आपलं स्वागत आहे। आपण आसनं आणि वाटणं या अनुषंगाने हा खेळ सत्रांचा या कविता व चारोळ्यांच्या शो मध्ये आपण बोलत आहोत, ज्या शोने 6 वर्ष पूर्ण केलेले आहेत। तुमच्या सर्वांच्या सुंदर सुंदर सहभागामुळे, सुंदर सुंदर रचनांमुळे आणि तुमच्या भरभरून अशा एफएमवरच्या प्रेमामुळे तर आपण दरवेळी नवनवीन विषय देतो, नवनवीन साहित्यिक मान्यवर यामध्ये सहभागी होत असतात आणि आपण आपल्या आजच्या शो मधल्या पुढच्या एका सुंदर रचनेकडे वळूया, चारोळीकडे वळूया, ज्यामध्ये सौ वैशाली भिडे मॅडम यांनी अलिबाग रायगड येथून सुंदर अशी चारोळी पाठवलेली आहे। सौ वैशाली भिडे मॅडम यांनी अलिबाग रायगड येथून मॅडम लिहित आहे, मी तुझी असाविषयी वाटणं आणि प्रत्यक्षात तसं असणं, मी तुझी असाविषयी वाटणं आणि प्रत्यक्षात तसं असणं यात खूप खूप अंतर असतं, यात खूप खूप अंतर असतं, म्हणूनच ते तुला स्वप्नात दिसतं, म्हणूनच ते तुला स्वप्नात दिसतं। वा, तर मी तुझी असावी असं वाटणं आणि प्रत्यक्षात तसं असणं यामध्ये खूप सारं अंतर आहे, त्यामुळे ते फक्त आपण स्वप्नामध्ये पाहू शकतो आणि तुला ते स्वप्नात दिसतं। असणं आणि वाटणं यातलं अंतर आणि प्रेमाचे भाव व्यक्त करणारी अप्रतिम सुंदर शब्दांकन असलेली मॅडमची ही सुंदर अशी चारोळी होती आणि याबरोबरच पुढच्या एका सुंदर चारोळीमध्ये सौ विद्या चव्हाण माने मॅडम यांनी सोलापूर येथून लिहिलंय। सौ विद्या चव्हाण माने मॅडम लिहित आहेत सोलापूर येथून की मनापासून वाटतं तू जवळ असावंस, मनापासून वाटतं तू जवळ असावंस, वाटणं मनात तुझ्या शांत सरीसारखं, वाटणं मनात तुझं शांत सरीसारखं, शब्दात न मावणार, शब्दात न मावणार तुझं असणं हवंस, शब्दात न मावणार तुझं असणं हवंस, असणं फक्त तुझं निसर्गात फुलणाऱ्या इंद्रधनुसारखं, असणं फक्त तुझं निसर्गात फुलणाऱ्या इंद्रधनुसारखं। वा, तर मनापासून वाटतं की तू जवळ असावं आणि वाटणं मनात तुझं हे शांत अशा सरीसारखं आहे, ते शब्दात न मावणार आहे, तुझं असणं हवं हवंच वाटतंय आणि असणं फक्त तुझं जणू काही निसर्गामध्ये फुलणारे इंद्रधनुसारखं, खूप अप्रतिम वाटणं आणि असणं आणि त्याला खूप सुंदररित्या मॅडमनी त्यांच्या या चारोळीमध्ये शब्दबद्ध केलेलं होतं आणि याबरोबरच पुढच्या एका सुंदर चारोळीकडे वळूया, ज्यामध्ये मंगेश मनोहर रेडी सरांनी

घाटीवळे रत्नागिरी इथून लिहिले मंगेश मनोहर रेडी सरांनी घाटीवळे रत्नागिरी येथून सर लिहित आहेत. वाटणं आणि असणं या शीर्षकाच्या अनुषंगानं सरांनी लिहिलंय की वाटणं आणि असणं यामध्ये खूप फरक असतो. त्याच्या स्वभावावरूनच तो सर्वांना दिसतो. वाटणं आणि असणं यामध्ये खूप फरक असतो. त्याच्या स्वभावावरूनच तो सर्वांना दिसतो. वा, त्या चारच ओळीमध्ये वाटणं आणि असणं यातला असलेला फरक सरांनी सुंदररित्या शब्दबद्ध केलेला होता की त्या दोन शब्दांच्या स्वभावावरूनच त्यातला फरक कळतो. कारण वाटणं हे गैर नाही, परंतु वाटलेलं असेलच त्यावर ठाम राहणं हे गैर आहे. जे आपल्याला वाटतं तेच बरोबर आहे हे गैर आहे. जे आपल्याला वाटतं तेच झालं पाहिजे हे गैर आहे. जे आपल्याला वाटतं तेच इतरांनाही वाटलं पाहिजे हे गैर आहे. आपल्याला वाटणं गैर नाही, परंतु आपलं वाटणं इतरांवर लादणं गैर आहे. नाही का श्रोते हो? कारण आपल्या वाटण्याच्या नादामध्ये आपल्याला जे वाटतं त्या नादामध्ये आपण असणं गमावून बसू शकतो. चला तर मग जीवनाचा नव्याने आनंद घेऊया, प्रत्येक क्षण जगूया तुमच्या आवडीच्या एफएम सोबत. रेडिओ पुणेरी आवाज 107.8 एफएम सोबत आणि तुमच्या आवडीच्या शो मध्ये म्हणजेच हा खेळ शब्दांचा या कविता व चारोळ्यांच्या शो मध्ये माझ्या सोबत म्हणजेच आरजे कैलास सोबत. आणि श्रोते हो, तुम्ही घड्याळ पाहिलंय का? बघता बघता तुमच्याशी संवाद साधता साधता तुमच्यासोबत गप्पांची मैथिल सजवता सजवता आणि आपल्या साहित्यिक मान्यवरांच्या सुंदर आणि अप्रतिम शब्दांकन असलेल्या रचना तुमच्यापर्यंत पोहोचवता पोहोचवता आपल्या शोची वेळ समाप्त होते. त्यामुळे मला नाईलाज असतो आजच्या शोपुरती तुमची रजा घ्यावी लागणार आहे. हो, पण मी तुम्हाला भेटायला पुन्हा येणार आहे पुढच्या रविवारी दुपारी 2 वाजता तुमच्या आवडीच्या एफएम वर म्हणजेच रेडिओ पुणेरी आवाज 107.8 एफएम वर आणि तुमच्या हक्काच्या शो मध्ये म्हणजेच हा खेळ शब्दांचा या कविता व चारोळ्यांच्या शो मध्ये. मला आजच्या शो पुरती रजा द्या आणि ऐकत राहा रेडिओ पुणेरी आवाज आज एकदा सोबत.

0: नमस्कार श्रोते हो, कसे आहात? आणि तुमचा आमचा आपुलकीचा जिव्याचा प्रश्न, गाणी ऐकताय ना? ऐकायलाच हवी, कारण आम्ही तुमच्यासाठी घेऊन आले कार्यक्रम स्वरसंध्या. आणि हा कार्यक्रम तुम्ही ऐकतात फक्त आणि फक्त पुणेरी आवाज FM बँड 107.8 MHz वर. आनंदी रहा, आनंद लुटा. श्रोतो, आजच्या भागाच्या सुरुवातीला ट्यून आम्ही तुम्हाला ऐकवली, त्याच्यावर कदाचित तुम्ही ओळखलं असेल की आज कोणत्या वाद्याबद्दल आपण माहिती आपल्या स्मिता ताईंकडनं आपण जाणून घेणार आहोत. चला तर मग चालू करूयात आपल्या आजच्या भागाला. स्मिता ताईंचं पण आगमन स्टुडिओमध्ये झालेलं आहे. त्यांचं तसेच तुमच्या सगळ्या श्रोत्यांचं मी स्वरसंध्या या मालिकेमध्ये मनपूर्वक स्वागत करतो. श्रोतो, कोणती कोणती गाणी आपण आजच्या भागामध्ये ऐकणार आहोत ते आधी आपण जाणून घेऊयात. नंबर एक, 1980 साली प्रसिद्ध झालेल्या हिंदी चित्रपटामधले असे कोणते गाणे होते ज्याची चाल ही एका इंग्रजी धून सारखी होती. नंबर दोन, 1965 साली प्रसिद्ध झालेला असा कोणता हिंदी चित्रपट होता ज्याची 1965 भारत पाकिस्तान युद्ध सुरू होण्यापूर्वी काश्मीरमध्ये चित्रीकरण करण्यात आले होते. अनेक गोष्टी आपण जाणून घेणार आहोत. चला तर मग सुरू करूयात आजच्या भागाला. ताई, तुम्ही आज माहिती श्रोत्यांना देणार आहात ते वाद्य आहे गिटार. तुम्ही काय सांगा श्रोत्यांना या वाद्याबद्दल?
1: श्रोते हो, सध्या आपण स्ट्रिंग इन्स्ट्रुमेंट्स म्हणजे तंतुवाद्यांची माहिती देतोय. स्ट्रिंग इन्स्ट्रुमेंट्समध्ये तारांचा वापर करून संगीत वाजवलं जातं. आतापर्यंत स्वरसंध्या या मालिकेमध्ये आपण एक तारी, तानपुरा, सतार, व्हायोलिन, सारंगी, सरोद, संतूर अशा अनेक वाद्यांची माहिती ऐकली. मागच्या काही भागांपूर्वी आपण ऐकलं होतं की व्हायोलिन, सारंगी अशी काही तंतुवाद्य आहेत की ज्यांना बोनी घासून सलग सूर काढला जातो. आणि त्याच्यापेक्षा वेगळे आहेत ही प्लक्ड स्ट्रिंग इन्स्ट्रुमेंट्स. याच्यामध्ये एकाच वेळेला एकच तार खेचून किंवा दाबून असे स्वतंत्र सूर काढले जातात. आजच्या भागात आपण गिटारविषयी माहिती घेतोय ते असेच एक एक तार स्वतंत्र वाजवण्याचं म्हणजे प्लक्ड स्ट्रिंग इन्स्ट्रुमेंट असतं. गिटारची ओळख करून घेण्यासाठी आजच्या कार्यक्रमाची सुरुवात ज्या गाण्याने आपण केली ना तेच गाणं श्रोत्यांना पूर्णपणे ऐकवूया आणि मग पुढे जाऊया. काय वाटतं ऋषी?
0: नक्कीच श्रोतो, वेळ झालेली आजच्या भागातलं पहिलं गाणं ऐकायची. श्रोतो, 1980 साली एक हिंदी चित्रपट असे झाला होता, त्याचे नाव होते कर्ज. आता आपण जे गाणे ऐकणार आहोत ते जॉर्जे बेन्सन यांच्या वी एज लव या धून सारखी ह्या गाण्याची चाल आहे. आधी इंग्रजी गाण्याची झलक थोडीशी आपण ऐकणार आहोत, त्यानंतर आपण हे हिंदी गाणं आपण ऐकणार आहोत. या हिंदी गाण्याचे संगीतकार आहेत लक्ष्मीकांत पैरेलाल, गीतकार आहेत आनंद बक्षी, गाण्याचे बोल आहेत एक हसीना थी. चला तर मग ऐकूयात.

0: इतर श्रोते हो, युरोपियन गिटर्न तसेच स्पॅनिश गिटारा लॅटिना या वाद्यांमध्ये सुधार होत होत आजचं गिटार बनलं असावं असे काही संदर्भ आढळतात. याला खालच्या बाजूला पोकळ लाकडी लंबगोलसर म्हणजेच कलात्मक अशी ओव्हल शेप्ड बॉक्स असते आणि त्याला जोडलेली उभी लाकडी पट्टी असते. यावरून धातूच्या तारा आणि पडदे हे बांधलेले असतात. वरच्या भागाला असतात धातूच्या नाजूक स्क्रूच्या खुंट्या ज्या पिळल्यामुळे तारांचा आवाज ट्यून करता येतो आणि त्या छेडल्या की छान घुमावदार आवाज ऐकू येतो. तारा या प्राण्यांच्या कातड्याच्या आणि आता नायलॉनच्या मिळतात किंवा धातूच्या असतात. त्या वाजवण्यासाठी बोट आणि पिक म्हणजेच बदामाकृती तुकड्याचा वापर करतात. ठिकठिकाणच्या परंपरेनुसार गिटारच्या बनावटीत थोडा थोडा फरक पडत जातो, पण हे जगातल्या बहुतेक सगळ्या देशांमध्ये वाजवलं जाणारं वाद्य आहे, त्यामुळे हे सर्वात प्रसिद्ध वाद्य असावं असं म्हणायला काहीच हरकत नाही. पण अजूनही पुढची माहिती ऐकण्याच्या आधी एखादं गीत ऐकूया ना ज्याच्यामध्ये गिटारमुळे खूप रंगत वाढली असेल.
1: हो ताई, नक्कीच. आपण पुढचं गाणं आणि तुम्ही म्हटल्याप्रमाणे ज्याच्यामध्ये गिटारचा जास्त वापर केलेला अशा स्वरूपाचं गाणं आपण निवडलं आहे. 1965 साली एक हिंदी चित्रपट प्रदर्शित झाला होता, त्याचे नाव होते मेरे सनम. या चित्रपटाचे चित्रीकरण हे 1965 भारत पाकिस्तान युद्ध सुरू होण्यापूर्वी काश्मीरमध्ये करण्यात आले होते. या चित्रपटामध्ये 9 गाणी होती, त्यामधली 4 गाणी ही हिंदी चित्रपट संगीतातील मैलाची दगड ठरली होती आणि ती गाणी होती जाइए आप कहां जाएंगे, 2 ये है रेशमी जुल्फों का अंधेरा, 3 हमदम मेरे मान भी जाओ आणि 4 आता आपण जे गाणे ऐकणार आहोत ते ह्या गाण्याचे संगीतकार होते ओपी नय्यर, गीतकार आहेत मजरू सुलतानपुरी आणि स्वरसाज चढवला आहे मोहम्मद रफी यांनी. चला तर मग ऐकूया हे माइलस्टोन बनलेले 4थे गाणे. गाण्याचे बोल आहेत पुकारता चला हूं मैं.

0: ताई, तुम्ही मगाशी म्हणालात गिटार हे सर्वात प्रसिद्ध वाद्य असावे असे म्हणायला हरकत नाही, तर तुम्हाला असे का वाटते याच्याबद्दल जरा तुम्ही श्रोत्यांना सांगाल का?
1: कसं आहे ना की गिटार अनेक देशांमध्ये वाजवलं जातं हे एक कारण आहेच, पण गिटार अष्टपैलू वाद्य आहे कारण यावर सगळे सूर वाजतात, हे भारतीय शास्त्रीय संगीतातले बारकावे वाजवू शकतं, तसंच वेस्टर्न, क्लासिकल, जॅझ, पॉप, मेटल यातली विविध प्रकारची आव्हानं सहजपणे पेलतं। आणि यातली अजून एक खासियत अशी आहे की गिटार हे रिदमसाठी सुद्धा वापरता येतं। पुढची माहिती ऐकण्याच्या आधी एखादं गीत ऐकूया ना?
0: हो ताई नक्कीच। श्रोतो, 1959 साली एक हिंदी चित्रपट झाला होता, त्याचे नाव होते अनाडी। अनाडी हा चित्रपट काही चित्रपटांपैकी एक चित्रपट होता ज्यात ललिता पवार यांनी सकारात्मक भूमिका केली होती। अनाडी या चित्रपटाचा पुढे 1964 साली एका तमिळ चित्रपटामध्ये रिमेक करण्यात आला होता, त्याचे नाव होते पसामुम नेसामुम। अनाडी या चित्रपटामध्ये एकूण 7 गाणी होती। आता आपण जे गाणे ऐकणार आहोत त्याचे गीतकार होते शैलेंद्र, संगीतकार होते शंकर जयकिशन आणि स्वरसाज चढवला आहे मुकेश चंद माथुर म्हणजेच मुकेश यांनी। आणि गाण्याचे बोल आहेत किसी की मुस्कुराहटों पे हो निसार। चला तर मग ऐकूयात।

0: ताई तुम्ही बोलता बोलता मगाशी सांगितलं की हे भारतीय शास्त्रीय संगीतातले बारकावे वाजू शकते असं तुम्ही म्हणाला होता, तर त्यातल्या कलाकारांची काही नावं तुम्हाला सांगता येतील का?
1: हो जरूर, अनेक नावं आहेत पण मला असं वाटतं की सर्वात मोठं नाव आहे ते पंडित विश्वमोहन भट यांचं. त्यांच्या मीटिंग बाय द रिव्हर या अल्बमला ग्रॅमी अवॉर्ड मिळाल्यामुळे त्यांचं नाव जगात सर्व दूर जाऊन पोचलं. शुद्ध शास्त्रीय संगीत आणि वेस्टर्न म्युझिक याची केलेली फ्युजन यामुळे त्यांनी जगाच्या सगळ्या प्रकारच्या श्रोत्यांना संगीताची गोडी लावली. पंडित ब्रिजभूषण काबरा हे पण अत्यंत महान कलाकार बरं का. त्यांनी शास्त्रीय संगीतात गिटारला स्थान मिळवून देण्यात खूप मोठं काम केलंय. थोर संतूरवादक पंडित शिवकुमार शर्मा आणि थोर बासरीवादक पंडित हरिप्रसाद चौरसिया यांची माहिती आपण आधीच्या एपिसोडमध्ये घेतली होती, आठवते? तर त्यांच्याच बरोबर तिसरं नाव आहे पंडित ब्रिजभूषण काबरा. आणि या तिघांचाही स्वर्गीय आविष्कार म्हणजे अगदी ऑल टाइम हिट म्हणजेच जगप्रसिद्ध कॉल ऑफ द व्हॅली हा अल्बम.
0: हो अच्छा, आम्हाला माहितीच नव्हतं याबद्दल.
1: हा तसंच पंडित देवाशिष भट्टाचार्य यांचं नाव घेतल्याशिवाय आपण पुढे जायला नको बर का, कारण त्यांनी पद्धतशीरपणे गिटारवर शास्त्रीय संगीत वाजवण्याचा अभ्यासक्रम तयार केलाय. गिटारमध्ये काही सुधारणा करून त्याचे नवीन नवीन आविष्कार केलेत. जॉन मॅक्लॉलिन, झाकीर हुसेन, यू श्रीनिवास यांच्याबरोबर त्यांनी फ्युजनही केलंय. तसंच तरुण पिढीतील सचिन पटवर्धन यांचं गिटारवरचं शास्त्रीय संगीत हे पण खूप प्रसिद्ध आहे.
0: वाह, खूप छान माहिती तुम्ही सांगताय श्रोत्यांना. आपण गाणी पण त्याच्याबरोबर ऐकतो, आपण माहिती पण सांगतो श्रोत्यांना. तर पुढची माहिती तुम्ही सांगायच्या आधी एखादं गाणं असं आपण ऐकवायचं का ज्यामधून सगळ्यांना आनंद मिळेल असं एखादं गाणं?
1: हो, मला आता एकदम आठवतंय राज कपूर त्यांच्या अनेक सिनेमांमध्ये त्यांनी गिटारचा अगदी भरपूर वापर केलाय. त्यांचंच एखादं गीत ऐकवायचं का?
0: हो चालेल. श्रोतो आता वेळ झालेली आहे आपल्या आजच्या भागाचं पुढचं गाणं ऐकवायची. श्रोतो आता आपण जे गाणं ऐकणार आहोत ते गाणे चोरी चोरी ह्या चित्रपटामधलं आहे आणि गाण्याचे बोल आहेत ये रात बिगी बिगी. चला तर मग ऐकूया चोरी चोरी चित्रपटामधलं हे पुढचं गीत.

0: ऋषी, एक भन्नाट गाणं मला ऐकवायचंय, जे जुनं असूनही आजही तरुणाईच्या तोंडून हमखास ऐकू येतं. असं गाणं ज्यात सुरुवातीला नायिका ग्लास वाजवून हिरोचं लक्ष वेधून घेते आणि नंतर गिटार सोबत त्याच्या हृदयाच्या तारा पण छेडते.
1: हो ताई, नक्कीच पुढचं जे गाणं या संदर्भात तुम्ही म्हणताय तेच गाणं आपण ऐकूयात श्रोत्यांना. श्रोतो, 1973 साली एक हिंदी चित्रपट प्रसिद्ध झाला होता, त्याचे नाव होते यादों की बारात. हा चित्रपट भारतीय चित्रपटसृष्टीच्या इतिहासातला प्रभावशाली चित्रपट होता. या चित्रपटामध्ये ऍक्शन, ड्रामा, रोमॅन्स, संगीत, गुन्हेगारी आणि थ्रिलर शैलीचे घटक एकत्र होते, त्यामुळे हा चित्रपट पहिला वेळेला मसालेदार चित्रपट म्हणून सुद्धा ओळखला जातो. आता आपण जे गाणे ऐकणार आहोत ते गाणे 1969 साली प्रसिद्ध झालेल्या इफ इट्स ट्यूजडे दिस मस्ट बी बेल्जियम या अमेरिकन चित्रपटाच्या इंग्रजी टायटल सॉन्ग वरून घेतले आहे. हिंदी गाण्याचे संगीतकार आहेत आर डी बर्मन, गीतकार आहेत मजरू सुलतानपुरी आणि आशा भोसले यांनी स्वरसाज चढवलेला आहे. श्रोतो, असंच एक किस्सा मला आठवला म्हणून सांगतो की आशा भोसलेंनी एका मुलाखतीमध्ये सांगितलं होतं की आर डी बर्मन यांची एक सवय अशी होती की त्यांना जेवढं जमेल गाण्याच्या सुरुवातीचा जो काही म्युझिक असायचं ते ओरिजिनल असावं असं ते बघत होते की कसं करता येईल. तर हे जे गाणं आपण ऐकणार होत ते आशा त्यांनीच एकदा सांगितलं एका मुलाखतीमध्ये की त्या एकदा आर डी वर्मनच्या घरी गेल्या असताना आर डी वर्मनच्या घरामध्ये बारसेट लावला होता आणि बारसेटमध्ये बसून आर डी वर्मननी दोन ग्लासेस हातात घेतले, आशा ताईंना दाखवली आणि गाण्याची सुरुवातीची ट्यून जी वाजवून दाखवली त्याच्यावरून हे गाणं पुढे त्यांनी शूट केलं होतं. शूट करत असताना सुद्धा तिथे आपल्याला ती सेम दोन ग्लासेस वाजवताना दाखवलेली आहेत. तर ही एक जाताचा माहिती तुम्हाला सांगायची होती. गाण्याचे बोल आहेत चुरा लिया है तुमने जो दिल को. चला तर मग ऐकूयात हे पुढचे गीत.

0: श्रोतो, गिटार या वाद्याविषयीची अधिक माहिती आणि अजून गाणी आपण ऐकणारच आहोत, परंतु एका क्षणभर विश्रांतीनंतर. श्रोतो, तुम्ही कुठेही जाऊ नका, आम्ही असे गेलो असे आलो. ऐकत रहा पुणेरी आवाज, FM बँड 107.8 MHz वर. आनंदी रहा, आनंद लुटा.
1: मनन से मनोबल तक, आस्था से अस्तित्व तक, पुणेरी आवाज 107.8. खुश रहो, खुशियां बांटो.
0: श्रोतो, विश्रांती नंतर मी आरजे ऋषी आणि
1: डॉक्टर स्मिता सोवनी
0: स्वरसंध्या या मालिकेमध्ये तुमचं सगळ्यांचं पुनश्च स्वागत करतो. हा कार्यक्रम तुम्ही ऐकत आहात फक्त आणि फक्त पुणेरी आवाज FM बँड 107.8 MHz वर. आनंदी रहा, आनंद लुटा. ताई, आतापर्यंत तुम्ही सगळी जी काही माहिती लोकांपर्यंत पोहोचली, ती गिटार ह्या वाद्याच्या संदर्भातली माहिती तुम्ही लोकांना तुम्ही सांगितली. आता आपण वळतोय थेरपीकडे. तर मला तुम्हाला प्रश्न असा विचारायचा आहे की ह्या गिटार वाद्यांचा म्युझिक थेरपीमध्ये कशा पद्धतीने वापर केला जातो हे जरा तुम्ही श्रोत्यांना सांगाल का?
1: हो, जरूर. मागच्या भागात आपण हा मुद्दा समजून घेतलाय की म्युझिक थेरपीमध्ये क्लायंटची हिस्ट्री, त्यांची आवडती वाद्य, गायक, वादक यांची आधी माहिती करून घेतली जाते, तसंच त्यांच्या मानसिक अवस्थेची माहिती करून घ्यायला लागते. त्यासाठी थेरपिस्टचा सल्ला घ्यावाच लागतो. पण या कार्यक्रमातून आपण श्रोत्यांना हे सांगू इच्छितो की बरेच आजार हे ताणतणावातून निर्माण होणारे असतात. हा ताण हलका करायला क्लायंटला संगीत ऐकणं, वाजवणं आणि स्वतः म्हणणं यातलं जे आवडेल ते करायला मुभा असते. ज्यांना गिटार आवडतं त्यांना थेरपीसाठी खूप सारे पर्याय उपलब्ध आहेत बरं का. म्हणजे वाजवण्याबरोबरच ऐकण्यासाठी रागदारी वगैरे शास्त्रीय संगीत, बॉलिवूड, वेस्टर्न, फ्युजन असे सगळे पर्याय उपलब्ध आहेत. त्यांच्या चॉईसनुसार शिकायला, वाजवायला, सोबत गुणगुणायला आणि व्यक्त व्हायला असंख्य ऑप्शन्स आहेत. आणि हे लोकप्रिय वाद्य असल्यामुळे अनेकांना ते शिकायची इच्छा पण असते. तर आम्ही त्यांना जरूर शिका म्हणून प्रोत्साहन देतो. गिटार शिकणाऱ्यांना ना एक गाणं अगदी हमखास शिकायचं असतं बरं का.
0: वा ताई, तुम्ही थेरपीच्या पांडवीनी खूप छान माहिती श्रोत्यांना सांगितली. तर श्रोतो, आता वेळ झाली आपलं पुढचे गाणं ऐकायचे. आणि मगाशी त्यांनी थोडासा उल्लेख केला की जे गाणं आता आम्ही तुम्हाला ऐकवणार आहोत ते गाणं निश्चितच लोक शिकायला खूप उत्सुक असतात. श्रोतो, 1983 साली एक हिंदी चित्रपट प्रसिद्ध झाला होता, त्याचे नाव होते कलाकार. कलाकार हा चित्रपट श्रीदेवी यांचा बॉलिवूडमधील ब्रेकथ्रू चित्रपट होता. कलाकार हा चित्रपट 1982 साली प्रसिद्ध झालेल्या तमिळ चित्रपटाचा रिमेक होता. त्याचे नाव होते पायनंगल मुदीबधी लई. आता आपण जे गाणे ऐकणार आहोत त्या गाण्यामधील गिटारचा तुकडा ज्येष्ठ गिटार वादक सुनील कौशिक यांनी वाजवला होता. हे गाणे आता आपण जे ऐकणार आहोत हे एका तमिळ गाण्याचा रिमेक आहे. तमिळ गाणे होते इलया नीला पोझिगिरथे. हे गाणे संगीतकार इलाई राजा यांनी पायनंगल मुदीवधीलाई साठी संगीतबद्ध केलं होतं. कलाकार चित्रपटासाठी हे गाणे कल्याणजी आनंदजी यांनी संगीतबद्ध केले असून याचे गीतकार आहेत श्यामलाल बाबू राय म्हणजेच इंदिवर आणि स्वरसाज चढवला आहे किशोर कुमार यांनी. गाण्याचे बोल आहेत निले निले आंबरपर. चला तर मग ऐकूयात कलाकार या चित्रपटामधलं गीत.

0: काही म्युझिक थेरपीमध्ये संगीत शिकायला प्रोत्साहन देता असं तुम्ही म्हणाला होता, ते का बरं? म्हणजे ऐकल्याचा प्रभाव कमी पडतो असं काही आहे का?
1: नाही, ऐकल्याचा प्रभाव कमी असतो असं नाही, पण जेव्हा क्लायंट स्वतः संगीत शिकतात ना, तेव्हा एका जागी बसायला सुरुवात करतात, ते वाद्य हातात धरायला शिकतात, त्यासाठी लागेल तसा श्वास नियंत्रित करायला शिकतात. म्हणजे बघा, गायला किंवा बासरीला पहा श्वासावर नियंत्रण लागतं, नाही का? पेटी, तबला, सतार अशा प्रत्येक वाद्याला आपली आपली एक स्वतःची बैठक असते, म्हणजे बसायची पद्धत. तसंच कान असतात सुरांकडे. म्हणजे घडतं काय की जेव्हा क्लायंट स्वतः शिकतो ना, तेव्हा आपोआपच एक प्रकारचा माइंडफुलनेस यायला लागतो. म्हणजे ताणातून लक्ष बाजूला होतं आणि ते क्रिएटिव्हिटीकडे लागायला सुरुवात होते. शिवाय त्यातून मनोरंजन होतं, ती अजून एक खासच गोष्ट.
0: काही ताणातून बाहेर काढण्यासाठी एखादं गीत आपल्याला सुचवता येईल का, ज्यात गिटाराचा भरपूर वापर केलेला आहे?
1: हो, नक्कीच. तसे अनेक प्रकारचे ताण घेतात माणसं, तो हलका करायला अनेक प्रकारचं संगीत हे मदतच करतं. पण जेव्हा एखाद्याला आपला भरोसा तुटला, ज्याच्याकडे हक्काने काही मागितलं त्याच्याकडूनच त्रास झाला, अशी एखादी गोष्ट टोचत असेल ना, तेव्हा हे गाणं त्याला कशी सोबत करेल बेस्ट

0: फ्रेंड म्हणून. पहा बरं मी कुठलं गाणं सुचवत असेल.
1: जे गाणं सुचवलं तेच गाणं आता आपण ऐकणार आहोत. तो 1972 साली एक हिंदी चित्रपटाशी झाला होता, त्याचे नाव होते अमर प्रेम. या चित्रपटाचं चित्रीकरण संपूर्णपणे मुंबईतील नटराज स्टुडिओमध्ये इंस्टमॅन कलरमध्ये करण्यात आले होते. आता आपण जे प्रसिद्ध गाणे आपण या चित्रपटात ऐकणार आहोत ते हुगळी नदीवर बोटीवर सेट होते. पार्श्वभूमीत कलकत्ता येथील हावडा ब्रिज होता. कलकत्तामधील पूर्वीच्या अधिकाऱ्यांनी चित्रपटाच्या क्रूला पुलाखाली शूट करण्याची परवानगी दिली नाही, कारण ती गर्दीची समस्या असेल असे त्यांना वाटत होते. हे गाणे स्टुडिओतील पाण्याच्या टाकीमध्ये शूट करण्यात आले. हेच गाणे 1972 बिना का गीतमाला या कार्यक्रमामध्ये वर्षाखेरच्या चार्टमध्ये 5व्या स्थानावर आहे. संगीतकार आहेत आरडी बर्मन, संगीतकार आहेत आनंद बक्षी आणि स्वरसाज चढवलेला आहे किशोर कुमार यांनी. तर गाण्याचे बोल आहेत चिंगारी कोई भडके. चला तर मग ऐकूयात अमर प्रेम या चित्रपटामधलं हे पुढचे गीत.

0: आता याच्या अगदी वेगळी मधुर भावना ही कशी व्यक्त केली आहे ते ऐकूया. प्रेमाची पहिली साद आणि भरोशाची खात्री. अर्थातच साथीला आहे सुमधुर गिटार. प्रियकर म्हणतोय, आजा तेरा आचलिए प्यार से मैं भर दू, खुशिया जहां भर की तुझको नजर कर दू, तू ही मेरा जीवन, तू ही जीने का सहारा.
1: श्रोतो, तुम्ही ओळखलंच असेल की ताई कोणत्या गाण्याबद्दल सुचवत आहेत तेच गाणं आता आपण ऐकणार आहोत. श्रोतो, 1981 साली प्रसिद्ध झालेल्या कोणत्या हिंदी चित्रपटाचे कथानक हे महाभारतातील कर्ण आणि दुर्योधन यांच्या मैत्रीवर आधारित होते. श्रोतो, 1981 साली एक हिंदी चित्रपट प्रसिद्ध झाला होता, त्याचे नाव होते याराना. याराना या चित्रपटाचे कथानक महाभारतातील कर्ण आणि दुर्योधन यांच्या मैत्रीवर आधारित होते. आता आपण जे गाणे ऐकणार आहोत ते गाणे एका बंगाली गाण्यावरून घेतले होते. ते गाणे होते तोमर होला सुरू अमर होला सारा. आता आपण जे गाणं ऐकणार आहोत त्या गाण्याचे संगीतकार आहेत राजेश रोशन आणि गीतकार आहेत लालजी पांडे, जे अंजान या टोपण नावाने ओळखले जातात. आणि गाण्याचे बोल आहेत छू कर मेरे मन को. आपल्याकडे या गाण्याचे बंगाली गाणे उपलब्ध आहे, त्याची आपण छोटीशी झलक आधी आपण ऐकणार आहोत आणि त्यानंतर आपण हिंदी गाणे ऐकणार आहोत.

0: आता प्रेमात अपयश आलेल्या, निराश झालेल्या अशा दुःखी कष्टी जीवाच्या तारा छेडल्या गेल्यात, तो परिणाम गिटारने किती समर्पकपणे साधलाय ते ऐकूया. अर्थातच या गाण्यात इतरही अनेक वाद्य वापरली आहेत आणि त्यामुळे उचंबळून आलेल्या ज्या भावना आहेत ना, त्या अजूनच श्रोत्यांच्या मनाला भिडतील.
1: श्रोत्या, 1982 साली एक हिंदी चित्रपट वर्षी झाला होता, त्याचे नाव होते निकाह. निकाह या चित्रपटाचा मुख्य भाग हैदराबादमध्ये उस्मानिया विद्यापीठ नेकलेस रोड म्हणजेच हुसेन सागर चारमिनार जवळील सरकारी निजामिया टिब्बी कॉलेज, सार्वजनिक उद्यानातील शाही मशीद आणि रवींद्र भारती सभागृह या ठिकाणी झाले होते. आता आपण जे गाणे ऐकणार आहोत ते गाणे गायले आहे सलमा आघा यांनी. सलमा आघा यांना ह्याच गाण्यासाठी 1982 सालच्या फिल्मफेअर अवॉर्डमध्ये सर्वोत्कृष्ट महिला प्लेबॅक सिंगरचा पुरस्कार मिळाला होता. संगीतकार होते रविशंकर शर्मा तर गीतकार होते हसन कमल. चला तर मग ऐकूयात निकाह या चित्रपटातलं पुढचं गीत. गाण्याचे बोल आहेत दिल के अरमान आंसुओं में भर गए.

श्रोतो, आज त्यांकडनं गिटार या वाद्याविषयी बऱ्याच गोष्टी आपल्याला जाणून घेता आल्या, परंतु श्रोतो आपल्याकडे वेळेचं आपल्याकडे बंधन असल्याकारणाने आजचा भाग आपण इथेच

0: म्हणणार आहोत. पुढच्या भागामध्ये आपण गिटार याविषयी अधिक माहिती आपण ताईंकडनं जाणून घेणार आहोत. पण तत्पूर्वी तुम्हाला आमच्या या कार्यक्रमाबद्दल प्रतिक्रिया द्यायची असतील, तुम्ही अवश्य आमच्यापर्यंत त्या प्रतिक्रिया पोहोचू शकता. त्यासाठी आम्ही तुम्हाला आमचा भ्रमणध्वनी क्रमांक देत आहोत 7414999185. मी तुम्हाला आमचा मोबाईल क्रमांक पुन्हा एकदा सांगतो, तो तुम्ही पटकन लिहून घ्या 7414999185. व्हॉइस नोटच्या मार्फत सुद्धा तुम्ही आमच्याशी संपर्क करू शकणार आहात. चला तर मग पुढच्या भागात आपण पुनश्च भेटणार आहोत. तोपर्यंत मला म्हणजेच आरजी ऋषीला आणि
1: डॉक्टर स्मिता सोहनी
0: यांना निरोप द्या. जाता जाता शेवटचं गाणं तुमच्यासाठी खूप छान असं सोडून चाललोय. 1976 साली हिंदी चित्रपट प्रदर्शित झाला होता, त्याचे नाव होते चित चोर. हा चित्रपट सुबोध घोष यांच्या चित्ता चकोर या बंगाली कथेवर आधारित होता. आता आपण जे गाणे ऐकणार आहोत ते गाणे धनी म्हणजेच कर्नाटकी संगीतात शुद्ध धनासी या रागावर आधारित आहे. याच गाण्यामुळे के जे येसुदास यांना सर्वोत्कृष्ट पुरुष पार्श्व गायकासाठी 1976 सालचा राष्ट्रीय चित्रपट पुरस्कार मिळाला होता. या गाण्याचे चित्रीकरण पाचगणीमधील एका बंगल्यामध्ये झाले होते. या गाण्याचे गीतकार आणि संगीतकार आहेत रवींद्र जैन, तर गाण्याचे बोल आहेत गोरी तेरा गाव बडा प्यारा. चला तर मग आपण आता पुन्हा भेटूयात पुढच्या गुरुवारी ठीक संध्याकाळी 4 वाजता. तोपर्यंत ऐकत रहा पुणेरी आवाज FM बँड 107.8 मेगाहर्ट्झवर. आनंदी रहा, आनंद लुटा.

0: मित्रांशिवाय आयुष्य अपूर्णच, हसणं भांडणं आणि गाणं सगळं शेअर करायचं. जुन्या दिवसांची आठवण आली की मन पुन्हा शाळेत जातं.
1: लकडी की काठी, काठी पे घोडा,
0: मनात पीठ वाजल्या की शरीर आपोआप फिरकत. त्याचसोबत
2: गावाची आठवण, मातीचा सुगंध,
0: जुन्या गाण्यांचा तोच सुगंध, तीच नशा.
3: पहला नशा, पहला खुमार.
0: घेऊन येत आहे आपल्यासाठी पुणेरी आवाज 107.8 FM. आनंदी रहा, आनंद लुटा.

0: सोनेरी आवाज
1: सामाजिक व सांस्कृतिक माहिती देणारे आपले झकास रेडिओ स्टेशन
0: पुणेरी आवाज
1: ऐकत रहा 107.8 FM
0: आनंदी रहा आणि आनंद

0: पुराने स्तंभ जी का बहुत बहुत शुक्रिया। चलिए अब अपने एक्सपर्ट जी से भी सुनते हैं वीर सावरकर जी की कुछ अन्य विशेष बातें।
1: मी ज्ञानेश्वर बर्वे, टेलिकम्युनिकेशन फील्ड मध्ये असून सुद्धा इतिहास या विषयाबद्दल आस्था आहे, प्रेम आहे आणि विशेषतः आपल्या भारत मातेसाठी ज्यांनी कष्ट सहन केले, बलिदान दिलं, भारत देश घडवायला, भारत राष्ट्र घडवायला ज्यांनी योगदान दिलं त्यांच्याबद्दल प्रेम आहे, आदर आहे, जिव्हाळा आहे। आणि या स्वातंत्र्य वीरात, या बलिदान आपलं देण्यात माझ्या आवडीचे, प्रेमाचे, आदराचे, निष्ठेचे असं एक व्यक्तिमत्व स्वातंत्र्यवीर सावरकर। आणि सावरकर हे नाव जेव्हा मी ऐकतो तेव्हा माझ्या अंगावर रोमांच उभे राहतात। दिसायला खूपच काही पैलवान नाही, शरीर यष्टी अशी पैलवानासारखी नाही, पण मन

0: पोलादापेक्षा खंबीर. आणि त्यामुळे जेव्हा जेव्हा मी सावरकरांचं नाव घेतो तेव्हा मला 8 जुलै 1910 रोजी त्यांनी मारलेली समुद्रातली धाडसी उडी आठवते. मोरिया बोटीतून ते जेव्हा चालले ते आणि ब्रिटिश सत्तेविरुद्धच्या संघर्षाची लाट जगाच्या कानाकोपऱ्यात पोचवायचं काम या उडीनं केलं. ती उडी साधी सुधी नव्हती. जीवाची पर्वा न करता भर समुद्रात मारलेली उडी, त्या उडीमागे पळून जायची वृत्ती नव्हती, पळून जाण्यासाठीची भावना नव्हती, तर त्याला इंटरनॅशनल लेव्हलला आंतरराष्ट्रीय स्तरावर भारताचा स्वातंत्र्य लढा घेऊन जायची दूरदृष्टी होती. आणि त्यामुळे ही मला उडी खूप आवडली. क्रांतिकार्यासाठी लागणारं साहित्य भारतात गुप्तपणे पाठवण्यासाठी बॅरिस्टर होण्यासाठी सावरकर लंडनला गेले होते. तिथं फ्री इंडिया सोसायटीची स्थापना करून त्यांनी भारत मातेला स्वतंत्र करण्यासाठी घेतलेल्या शपथेला अनुसरून स्वतःचं कार्य चालू ठेवलं होतं. जोसेफ मॅझेनीचे चरित्र लिहून त्यांनी भारतात पाठवलं आणि त्यातून अनेक क्रांतिकारींनी स्फूर्ती घेतली. 1857 जे बंड म्हणून समजलं जातं सावरकरांनी त्याच्यावर लिहिलं तर 1857 स्वातंत्र्य समर हे अपयशी झालेलं बंड नव्हतं तर पहिली ठिणगी होती स्वातंत्र्य संग्रामाची हे सावरकरांनी सांगितलं. हा ग्रंथ क्रांतिकारकांच्यासाठी स्फूर्तीदायी ठरला. सरदार भगतसिंग, नेताजी सुभाषचंद्र बोस यांनीही त्यापासून स्फूर्ती घेतली. क्रांतीसाठी लागणारं कार्य जे आहे ते साहित्य सावरकरांनी गुप्तपणे भारतात पाठवलं आणि वैचारिक साधनांची रसद त्यांनी पुरवली. सावरकरांच्या प्रेरणेमुळेच लॉर्ड कर्झन वायली आणि जॅक्सन या इंग्रज अधिकाऱ्यांचा वध करण्यात आल्याचा पोलिसांना संशय होता. सावरकरांच्याच प्रेरणेनं मदनलाल धिंगरा यांनी 1 जुलै 1909 रोजी कर्झन वायली लंडन येथे वध केला आणि 21 डिसेंबर 1909 या दिवशी अनंत कान्हेरे या कोवळ्या तरुणाने नाशिकचा तत्कालीन कलेक्टर जॅक्सनचा विजयानंद चित्रपटगृहात वध केला. या सर्व घटनांमुळे सावरकरांच्या मागे पोलिसांचा ससेमिरा लागला. हे पोलिसांचा ससेमिरा मागे असतानाही धोका पत्करून सावरकर लंडनला परतले आणि तेथे त्यांना अटक झाली. ते आजारी पण पडले. वैद्यांच्या सल्ल्याने त्यांना पॅरिसला मादाम कामा यांच्याकडे नेण्यात आलं.
1: एक्सपर्ट जी का बहुत बहुत शुक्रिया. मैं हूं मनु और मेरे साथ साथ आपने आज कहानी सुनी वीर सावरकर जी की. दोस्तों, वीर सावरकर जी के सामने ऐसी कठिनाई आई जिसका शायद हम विचार भी नहीं कर सकते. 2 बार आजीवन कारावास, लेकिन फिर भी वो अपने मूल्यों पर डटे रहे. मूल्यों का महत्व हमें वीर सावरकर जी की कहानी से सीखने को मिलता है. दोस्तों, कि अगर हम अपनी लाइफ में कुछ वैल्यूज को मानते हैं तो हमें उन पे डटे रहना है. फिर चाहे वो प्यार की वैल्यू क्यों ना हो, चाहे वो सम्मान की वैल्यू क्यों ना हो. फिर कोई हमारा सम्मान नहीं करता तो हम जल्दी से अपनी सम्मान करने की वैल्यू को छोड़ देते हैं. फिर कोई हमसे प्यार से बात नहीं करता तो हम भी प्यार की भावना रखने की वैल्यू को छोड़ना चाहते हैं और उसे टिट फॉर टैट का नाम देते हैं. लेकिन वीर सावरकर जी की कहानी हमें ये सिखाती है कि अपने मूल्यों, अपनी वैल्यूज की रिस्पेक्ट करो और उसे कायम रखो, भले ही कोई दूसरा उसे मान्यता दे या ना दे. लेकिन वो तो हमारी है, तो हमें उसे जिंदा रखना है अपने साथ हमेशा, ताकि हम खुश रहें और हम वही इंसान बने जैसा हम बनना चाहते थे, ना कि जैसा दूसरा हमें देखना चाहते हैं या समाज हमें बनाना चाहता है. इसीलिए अपनी वैल्यूज पर कायम रहना है एक वीरता. आप सभी में भी होगी, मैं भी ट्राई करूंगी मेंटेन रखूं. फिलहाल वक्त हो चला है जाने का. दोस्तों, फिर से मिलूंगी आपसे पुराने स्तंभ जी के साथ. तब तक आप सुनते रहिए रेडियो पुणेरी आवाज 107.8. खुश रहो, खुशियां.

नमस्कार, आपण ऐकत आहात रेडिओ पुणेरी आवाज 107.8 FM. मी स्मिता जयकर आनंदी रहा, आनंदवाणी.

नमस्कार श्रोते हो, स्वागत आहे आपल्या अशा एका शो मध्ये जे आपल्याला जीवनाचे ध्येय मिळवून देत आहे. आध्यात्मिकता आणि जीवनमूल्यांनी प्रेरित शो नवे रंग मध्ये पुनश्च आपण घेऊन येत आहोत एक असा टॉपिक जे जीवनामध्ये आपल्याला अत्यंत गरजेचं आहे. आजचं आपलं टॉपिकचं नाव आहे आत्मविश्वास. मित्रांनो, मी आहे मंगेश. स्वतःच्या सामर्थ्याबद्दल नम्र परंतु रास्त आत्मविश्वास असल्याशिवाय आपण यशस्वी व आनंदी बनू शकत नाही. कमतरतेची अपुरेपणाची जाणीव आपल्या आशापूर्तीचा आड येऊ शकते, पण आत्मविश्वास, आत्मभान, स्वतःची जाणीव देऊन यशस्वी उद्दिष्ट प्राप्तीकडे नेतो हा मानसिक दृष्टिकोन महत्वाचा आहे. कमीपणाच्या भावनेला अनेक कारणे जबाबदार असतात आणि त्यातली बरीच कारणे बालपणात रुजलेली असतात. श्रोते हो, एक प्रसंग आपल्यासमोर प्रस्तुत करू इच्छितो. एक ऑफिसर त्याच्या कंपनीमध्ये काम करणाऱ्या एका तरुणाला प्रमोशन द्यायला इच्छुक होता, पण त्या ऑफिसरला एक बाब खेद देत होती. तो तरुण कंपनीच्या गोपनीय माहिती सुद्धा दुसऱ्यांसमोर बोलून द्यायचा. त्याला प्रमोट करून ऍडमिनिस्ट्रेशनला शिफ्ट करायचे होते, पण तो तरुण कमालीचा बोलत राहतो आणि विनाकारण अशी बडबड करण्यात त्याच्याकडून खासगी आणि महत्वाचे बाबी न कळत उघड केल्या जात राहत होते. मित्रांनो, याचं विश्लेषण करण्यात आलं, त्याच्या इतक्या जास्ती बडबड करण्यामागे त्याची कमतरतेची भावना होती. त्या भावनेला झाकून टाकण्यासाठी त्याला आपल्या ज्ञानाचे प्रदर्शन करायचा मोह आवडता यायचा नाही आणि तो अधिक बडबड करायचा. तो ज्या लोकांसोबत वावरत होता ते सगळ्यांनी उच्च शिक्षण घेतले होते, ते उच्च समाजाचे सदस्य होते, पण हा मात्र गरिबीत वाढला होता. त्याने ना उच्च शिक्षण घेतले होते ना तो उच्च समाजाचा सभासद होता. त्यामुळे आपल्या सहकाऱ्यांच्या तुलनेत आपण शिक्षण आणि सामाजिक पार्श्वभूमीच्या संदर्भात कुठेतरी कमी पडत आहोत ही भावना त्याला त्रास द्यायची. आपल्या सोबतच्या इतरांपेक्षा आपण वरचढ आहोत असे दाखवण्यासाठी आणि आपली आत्मप्रतिष्ठा उंचावण्यासाठी त्याच्या सुप्त मनाने त्याच्या अहमचे रक्षण करण्यासाठी व या कमतरतेची भरपाई करण्यासाठी त्याला एक साधन पुरवले. मित्रांनो, हे सुप्त मन अशाच अहमच्या संरक्षण यंत्रणेच्या शोधात असतो. तो तरुण त्याच्या कंपनीत कोर टीममध्ये होता. तो त्यांच्या वरिष्ठांसोबत सभा परिषदांना उपस्थित राहायचा. तिथे तो खास लोकांना भेटायचा आणि महत्वाचे खासगी संभाषण ऐकायचा. याचा फायदा घेत तो त्यांच्या सोबतच्या लोकांना या आतल्या खास बातम्या फक्त एवढ्याच हद्दीपर्यंत सांगायचा की त्यामुळे त्यांना त्याचा हेवा वाटावा, त्यांच्या नजरेत कौतुक आदरभावेची लकीर उमटावी, यामुळे त्याची आत्मप्रतिष्ठा वाढायची आणि आपणही कुठेतरी आहोत, कोणीतरी आहोत या भावनेने समाधान वाटायचे. त्याच्या सिनियर ऑफिसरला त्याच्या या व्यक्तिमत्वाची बाजू कळाली. तो ऑफिसर एक समजूतदार माणूस होता. त्याने त्या तरुण माणसाच्या लक्षात आणून दिले. त्याच्या सिनियर ऑफिसरला त्याच्या व्यक्तिमत्वाची ही बाजू कळाली. तो ऑफिसर एक समजूतदार माणूस होता. त्याने त्या तरुण माणसाच्या लक्षात आणून दिले की तो कसा आपल्या अंगच्या गुणामुळे प्रगती करू शकतो. यासोबत त्याने त्या तरुणाला हे पण समजावून सांगितले की त्याच्या कमतरतेच्या भावनेतून जन्मलेल्या नको तितक्या बोलण्यापेक्षा त्याच्या सवयी पायवी गोपनीय बाबतीत त्याच्यावर किती विश्वास ठेवावा याबद्दल शंका निर्माण होत आहे. स्वतःबद्दलची ही माहिती स्वीकारून आणि श्रद्धामय सोमान या

मित्राच्या मनोभावाने सराव करून त्या तरुणाने स्वतःला त्या कंपनीचा बहुमोल ठेवण्यासारखी व्यक्ती बनवले. त्यातील खऱ्या सामर्थ्याला मुक्त वाट मिळाली. श्रोतू, काय आहे हा समान? याला इंग्लिशमध्ये ऑटो सजेशन पण म्हणतात. याचा उपयोग कसा आपण आत्मविश्वासाला वाढवण्यासाठी करू शकतो याबद्दल आपण नक्कीच जाणून घेऊया या गीतानंतर. ऐका हे खूप सुंदर गीत, सुमधुर गीत आपल्यासाठी घेऊन येत आहोत. या गीतानंतर आपली चर्चा सुरू राहणार आहे.

नमस्कार. चांगला स्वभाव हा गणितातल्या शून्यासारखा असतो. चांगला स्वभाव हा गणितातल्या शून्यासारखा असतो. ज्याच्या सोबत असतो त्याची किंमत नेहमीच जास्त असते. मी

नमस्कार मित्रांनो, ब्रेक नंतर परत आपलं स्वागत आहे आपल्या शो मध्ये, ज्याचं नाव आहे रंग नवे। ब्रेकच्या आधी मित्रांनो आपण ऑटो सजेशन बद्दल बोलत होतो। ऑटो सजेशन म्हणजे सोमान किंवा सूचना। इथे मला एक गोष्ट सुचवावीशी वाटते की आत्मविश्वासाची भावना वृद्धिगत करण्यासाठी आपल्या मनात आत्मविश्वास सूचक संकल्पना रुजवायनाचा सराव प्रॅक्टिस अत्यंत परिणामकारक ठरते। आपले मन अपुरेपणाचा कमीपणाचा भावनेने झपाटले गेले असते, तर अर्थातच त्याचे कारण म्हणजे आपल्या विचारांवर दीर्घकाळापासून याच कमतरतेच्या कल्पनांनी

आपले वर्चस्व गाजवलेले आहे हे उघड आहे. ते विचार नाहीसे करायचे असतील तर त्या जागी दुसरी आणि अधिक सकारात्मक विचारपद्धती मनात रुजवायला हवी. त्यासाठी मनात वारंवार सूचना किंवा ऑटो सजेशन म्हणू आपण त्याला, सूचना किंवा आत्मविश्वासाचे विचार पाठवायला हवेत. आपल्या मनाला नव्याने वळण लावायचे असेल आणि त्याला शक्ती निर्माण करणारे संयंत्र बनवायचे असेल तर आजच्या धकाधकीच्या दैनंदिन कार्यक्रमात विचारांना शिस्त लावणे अत्यंत आवश्यक आहे. अगदी दैनंदिन कामे करीत असतानाही आपला जाणीवेत आत्मविश्वासाचे विचार पक्के करणे शक्य असते. मित्रांनो, आपण कसा विचार करतो यानुसार आपल्या मनात सुरक्षिततेचे किंवा असुरक्षिततेचे विचार फोफावतात. वाईट काय घडू शकते त्याचा अमंगळ अभद्र विचारांवर आपण सतत आपले लक्ष टिकवून ठेवले तर आपल्याला सतत असुरक्षित वाटत राहते. यापेक्षा भयंकर म्हणजे विचारांच्या जोरावर आपण ज्याला घाबरत असतो तीच स्थिती निर्माण होण्याची प्रवृत्ती बळावत जाते. आपल्या आत्मविश्वास यांना प्रेरणा देणारे सूचना आपल्याला खूप खूप आवश्यक आहे. मित्रांनो, एका विद्यापीठात मानसशास्त्राच्या अभ्यासक्रमात 600 विद्यार्थ्यांचे एक सर्वेक्षण घेतले गेले. विद्यार्थ्यांना विचारण्यात आले की त्यांना छळणारी सगळ्यात अवघड व्यक्तिगत समस्या कोणती. 75% विद्यार्थ्यांनी आत्मविश्वासाचा अभाव असे उत्तर दिले. या सर्वेक्षणावरून असा अंदाज सहज लावता येतो की एकंदर जनतेतही या समस्येचे हेच प्रमाण आहे. जिथे पहावे तिथे असे लोक भेटतात जे आतून घाबरलेले, जीवनाकडे पाठ फिरवलेले, अपुरेपणाचा भावनेने पछाडलेले दिसतात आणि स्वतःच्या सामर्थ्याबाबत शंका वाटते. वाढत्या जबाबदारीला सामोरे जायला, संधी हस्तगत करायला आपल्यात पुरेशी कुवत नाही असे त्यांना त्यांच्या मनात खोलवर कुठेतरी वाटत असते. कुठेतरी निराधार आणि अभद्र भीती त्यांचा पाठलाग सोडत नसते. ते जे बनू इच्छितात ते बनण्याची कुवत त्यांच्यात आहे यावर खुद्द त्यांचा विश्वास नसतो. त्यामुळे ते जे करण्यास सक्षम आहेत त्यापेक्षा कमी असणाऱ्या गोष्टींवर समाधान मानायला शिकतात. लोक आयुष्यभर पराभवाच्या आणि भीतीच्या ओझ्याखाली सरपटत कसे तरी जीवन जगत असतात. ताट उभे राहण्याचा आत्मविश्वास ते गमावून बसलेले असतात. अशा बहुतेकांच्या बाबतीत ही भीती अनाठायी असते. मित्रांनो, जीवनाने केलेले आघात, एकामागे एक येणाऱ्या अडचणी, समस्यांचा गुणाकार यामुळे माणसाची शक्ती शोषली जाते आणि तो हतबल आणि नाउमेद होतो. त्याचे धैर्य खचते पण सत्य वेगळेच असते. तुमच्या व्यक्तिमत्वातील मूल्यवान ठेव्यांचे वारंवार मूल्यांकन करणे अत्यंत महत्वाचे असते. जेव्हा वास्तविकतेच्या रास्त दृष्टिकोनातून तुम्ही असे पूर्ण मूल्यांकन करता तेव्हा तुमची खात्री पटते की तुम्हाला वाटतं तितका अपयशाचा तडाखा वास्तवात तीव्र नाही. मित्रांनो, एक असा व्यक्ती आहे पॉझिटिव्ह थिंकर जो सदैव अशा वेळेस एक मेथड यूज करतो. त्याचं नाव आहे व्हॅक्युम क्लीनर मेथड. काय आहे ही व्हॅक्युम क्लीनर मेथड आपण जाणून घेऊया.

स्वतःला बदला जग बदलेल, स्वतःला बदला जग बदलेल, प्रत्येक दिवशी योग आनंददायी ठरेल। नमस्कार, मी प्रज्ञा।

नमस्कार मित्रांनो, स्वागत आहे ब्रेक नंतर. आपण ब्रेकच्या आधी व्हॅक्युम क्लीनर बद्दल बोलत होतो. व्हॅक्युम क्लीनर मेथड काय आहे? ही व्हॅक्युम क्लीनर मेथड, एक व्यक्ती जे एका संस्थेमध्ये लीडर आहेत आणि ते ओळखले जातात त्यांच्या असामान्य क्षमतेमुळे नव्हे तर कुठल्याही परिस्थितीमध्ये ते व्यक्त करीत असलेल्या सकारात्मक विचार पद्धतीमुळे, पॉझिटिव्ह थिंकिंगमुळे. जेव्हा कधी त्यांचे

असलेल्या गोष्टींची नोंद करा. मी किंवा कोणीही आपल्या विरोधात असलेल्या शक्तीबद्दल सतत विचार केला तर आपणच त्यांना अवाजवी शक्तिशाली बनवतो. खरे तर मुळात त्यांच्यात तितकी शक्ती नसते तरी त्या इतक्या अत्यंत शक्तिशाली बनतात. पण या उलट आपण मनापासून ईश्वराला प्रार्थना केली. मी किंवा कोणीही आपल्या विरोधात असलेल्या शक्तीबद्दल सतत विचार केला तर आपणच त्यांना अवाजवी शक्तिशाली बनवत असतो. खरे तर मुळात त्यांच्यात तितकी शक्ती नसते तरी त्या इतक्या अत्यंत शक्तिशाली बनतात. मित्रांनो, आत्मविश्वासाचा अभाव भरून काढण्यासाठी एक हमखास उपाय, अत्यंत बलशाली विचार म्हणजे ईश्वर खरोखरच आपल्यासोबत आहे आणि आपल्याला मदत करीत आहे असा विचार करणे. ही अत्यंत साधी शिकवण की परमपिता परमात्मा आपला जोडीदार आहे, आपल्या सोबत उभा राहतो, आपल्याला मदत करतो, आपल्या सगळ्या अडचणींना महासागरातून तो पार नेतो, या साध्या विश्वासांवर वारंवार उपयोग केला तर आत्मविश्वास वाढलेला असेल आणि या आत्मविश्वासापुढे दुसरी कोणती शक्तिशाली कल्पना नाही याचा सराव आपल्याला करायला हवा. राल्फ वाल्डो इमर्सनने एक मोठे सत्य घोषित केले, ज्यांना विश्वास होता की ते तसे करू शकतात तेच जिंकले. पुढे ते म्हणतात, तुम्हाला ज्या गोष्टींची भीती वाटते त्याच गोष्टी करा म्हणजे भीतीचे मरण निश्चित आहे. आत्मविश्वास आणि श्रद्धेची जोपासना करा म्हणजे तुमच्या मानगुटीवर बसलेले भय आणि असुरक्षिततेचे भूत लवकर शक्तिहीन होईल. मित्रांनो, काही नियम आहेत आपला आत्मविश्वास वाढवण्यासाठी किंवा आपल्यामधले कमतरतेला नष्ट करण्यासाठी. काही नियम आपण थोडेसे त्याच्यावर डिस्कस करूया. जसं की ही कंटिन्यू विचार करत आपल्या मनामध्ये येत राहिलं पाहिजे की आपण विजय होत आहोत असे मानसिक चित्र आपण तयार करता आले पाहिजे आणि ते कधीच फिके पडू देऊ नका. आपले मन त्या चित्राला वास्तवात साकार करायला धडपडेल. आपण पराभूत होत आहोत असा विचार कधीच करू नका. या चित्राचा खरेपणाबद्दल कधी शंका घेऊ नका. याला व्हिज्युअलायझेशन म्हणू आपण. तसे करणे धोकादायक असते कारण तुम्ही जे मानसिक चित्र रंगवाल ते तुमचे मन नेहमीच खरे करते. म्हणून त्या क्षणी परिस्थिती किती वाईट असली तरी नेहमीच यशाचेच चित्र रंगवा. मित्रांनो, जेव्हा जेव्हा तुमच्या व्यक्तिगत सामर्थ्याबद्दल एखादा नकारात्मक विचार मनात डोकावेल तेव्हा तेव्हा त्याला काढून टाकण्यासाठी त्याचा विरोधी सकारात्मक विचार हेतूपूर्वक मनात घोळवा. तसे तुमच्या समोर काल्पनिक अडथळे रचू नका. प्रत्येक तथाकथित अडथळ्याला तुच्छ समजा, त्यांची तीव्रता कमी करा. अडचणींचा मार्गातून दूर करण्यासाठी त्यांचा अभ्यास करून त्यांना प्रभावीपणे हाताळायला हवे हे खरे, परंतु ज्या जशा आहेत तसंच त्यांना पहाव्यात. भीतीमुळे त्यांचे स्वरूप अकारण मोठे तर होत नाही ना, याची काळजी घ्यावी. मित्रांनो, इतरांकडे पाहून दडपून जाऊ नका आणि त्यांची नक्कल करण्याचा प्रयत्न सुद्धा करू नका. दुसरे कुणीच तुमच्या इतके पुरेपूर तुम्ही असू शकत नाही. हे पण लक्षात असू द्या की अधिकांश लोक वरवर आत्मविश्वासाने भरपूर दिसत असले तरी त्यांच्या या बाह्य हावभावामागे ते देखील तुमच्यासारखेच घाबरलेले आणि स्वतःबद्दल साशंक असतात. मित्रांनो, दिवसातून 10 वेळा हे स्फूर्तीदायक शब्द म्हणा, जर ईश्वर माझ्या बाजूला असेल तर माझ्या विरोधात कोण जाऊ शकेल. तसेच एखादा निष्णात सल्लागाराची मदत घ्या. हे समजून घ्या की तुम्ही जसे वागत आहात तसे का वागता. तुमच्या कमतरतेची आणि आत्मशंकेच्या भावनामुळे मूळ कुठे दळले आहे ते समजून घ्या. अधिकांश वेळा ते आपल्या बालपणात असते. आत्मज्ञानाने यावर उपाय करता येतो. मित्रांनो, तसेच दिवसातून 10 वेळा सकारात्मक विचार करा. कोणते? मी ईश्वरामार्फत सर्व काही करू शकतो, तो मला बलशाली बनवत आहे. ही वाक्य वारंवार रिपीट करत राहा. तुमची कुवत क्षमता याचे खरे मूल्यमापन करा, नंतर ते 10% वाढवा. ईश्वराने तुमच्या मुक्तपणे प्रभावित केलेला तुमच्या सामर्थ्यावर विश्वास ठेवा. स्वतःला ईश्वराच्या हाती सोडून द्या. तसे करण्यासाठी फक्त इतकेच म्हणा, मी ईश्वराच्या हातात आहे. त्यानंतर विश्वास ठेवा की तुम्हाला हवे असलेले सगळे सामर्थ्य तुम्हाला आत्ताच मिळत आहे. ते तुमच्या नसानसातून वाहत आहे असे अनुभवा. जीवन ज्या मागण्या करतं त्या पूर्ण करण्यासाठी पुरेसं सामर्थ्य तुमच्यात असल्याचा अनुभव ईश्वराचे साम्राज्य तुमच्यात आहे या वाक्याची खातरजमा करून घ्या. आणि शेवटी मित्रांनो, स्वतःला आठवण करून द्या की तुम्ही ईश्वर तुमच्या सोबत आहे आणि तुम्ही कशामुळेही पराभूत होऊ शकत नाही यावर विश्वास ठेवा की तुम्हाला ती शक्ती त्याच्याकडून आत्ताच मिळत आहे. मित्रांनो, कसा वाटला हा कार्यक्रम? आत्मविश्वास जे पण आपण ऐकलं नक्कीच आपण आपल्या दैनंदिन

जीवनामध्ये याचा प्रयोग करून बघूया आणि बरेच लोकांनी या आत्मसूचनेचा या सोमानाचा ऑटो सजेशनचा भरपूर उपयोग करून आपल्या मनामध्ये जी भीती आहे ती नाहीशी केली आणि आत्मविश्वासाच्या उंच शिखरावर पोहोचलेले आहे. आपण अशीच भेटू पुढच्या भागामध्ये एक नवीन जीवनमूल्य घेऊन जे खूप आवश्यक आहे आपल्या जीवनामध्ये.

आनंदाचे सुर पुण्याचा नाद आपण ऐकत आहेत रेडिओ पुणेरी आवाज 107.8 FM. खुश रहो, खुशियां बांटो.

0: नमस्कार मित्रांनो, आज प्रकाश वसंत सर आपल्याला नरेंद्रनाथ यांची जीवन गाथा सांगणार आहे, ज्यांना आपण स्वामी विवेकानंद या नावाने ओळखतो। तर त्यांचे जीवन चारित्र आणि त्यांच्या जीवनाचे बालपणीचे बरेच प्रसंग जे आपण कधीच ऐकले नसेल असे बालपणाचे निरनिराळे व रोचक प्रसंग प्रकाश सर आपणास सांगणार आहेत। तरी आपण ते शांत चित्ताने ऐकून घ्यावेत आणि जे प्रसंग आपणास आवडतील ते तुम्ही आम्हाला SMS द्वारे या नंबरवर पाठवा। नंबर आहे 7219193 आणि पुढच्या भागात तुमचे SMS नावासहित वाचले जातील। रेडिओ पुणेरी आवाज 107.8 FM वर। धन्यवाद।
1: नमस्कार, आपण ऐकत आहात रेडिओ पुणेरी आवाज 107.8 FM। आनंदी रहा, आनंद लुटा। मी प्रकाश वसंत फासे। मला भावलेले स्वामी विवेकानंद एक जीवन प्रवास। आपण मागच्या भागात शिकागो धर्म परिषदेतलं पहिलं भाषण, त्या भाषणावेळची स्वामीजींची स्थिती, भाषणाच्या प्रारंभी उद्गारलेलं त्यांनी बंधूंनो आणि भगिनींनो माय ब्रदर्स अँड सिस्टर्स ऑफ अमेरिका ह्या वाक्याने काय चमत्कार केला त्याची थोडीशी अनुभूती पाहिली आपण। आजच्या सारखा त्याला मीडिया, समाज माध्यम, प्रसार माध्यम एवढी वेगवान नव्हती। आज शिंक

आली तरी ती जगाच्या कानाकोपऱ्यात पोहोचवली जाते. मी वारंवार सांगतो, राजकारणात आपल्याला पडायचं नाही, राजकारण आपला भागही नाही. पण काल एक गमतीची गोष्ट पाहिली मी आणि मला हसू आलं की काय चाललंय हे, की कौतुकाने गांधीनगरला त्या शहांनी अर्ज भरल्यावर आपल्या नातीच्या डोक्यावरची हॅट काढली, पांढरी कॅप, आणि तिथे त्या पक्षाची टोपी, त्यांच्या पार्टीची टोपी घातली. त्या नातीने ती काढून टाकली आणि परत ती घ्यायला आली. असं तीन वेळा झालं आणि शेवटी तिनं तिची ती पांढरी टोपीच डोक्यावर घातली. अतिशय क्षुल्लक गोष्ट ही. आजोबा आणि नातीतला हा संबंध आहे, हा संपूर्ण जगासमोर आणि 10 वेळा तो दाखवण्याची काहीच गरज नव्हती. मी कुठल्याही पक्षाचा नाही, कुठल्याही विचारधारेचा नाही, पण आज समाज माध्यमावर काय करावं काय नाही, आणि आता तर ह्या 15-20 दिवसांमध्ये एवढा ऊत येईल, उलट सुलट. मला एवढंच सांगायचंय, स्वामीजींच्या वेळा प्रसार माध्यम एवढी नव्हती, एवढा त्याचा वेग नव्हता. आज जगाच्या कानाकोपऱ्यात उद्या माझ्या पाचेसुनेनी नाचसुनेनी जर ठरवलं की मामा आजोबांचं रेकॉर्डिंग ऐकायचंय, ती लागलीच तिच्याकडचा लॅपटॉप उघडून बसणार आणि तिला ते सगळं ऐकायला मिळणार, एवढं वेगवान झालेलं आहे. आणि या पार्श्वभूमीवर आपल्याला पाहायचंय, पत्रकारांनी त्यांना गराडा घातला आणि एकच प्रश्नाचा भडीमार केला, स्वामीजी आपण एवढं प्रभावी ओजस्वी ठामपणे कसं बोललात, आणि हे सर्व ते इंग्रजीतून बोललेत हे लक्षात घ्या. हा एकच प्रश्न. आता त्यावरचं जे स्वामीजींचं उत्तर आहे ते खरोखर मनाला अंतर्मुख करणार आहे, मनाला विचार करायला लावणार आहे. आणि मग बघा त्यावेळची गुरु शिष्याचं नातं आणि आजचं नातं. पुन्हा मी माझ्यावर येईल, मी गुरु नाही हे मी अनेक वेळा सांगितलं, मी शिक्षक नाही, मी मार्गदर्शक आहे, तरी माझ्यावर माझ्या विद्यार्थ्यांनी देवासारखं प्रेम केलं हीच मला शारदा मातेने दिलेली सगळ्यात मोठी देणगी आहे. आज 100 विद्यार्थी माझे पुण्यात आहेत विविध क्षेत्रात. तर ती गुरुभक्ती कशी आहे बघा. स्वामीजी अत्यंत विनयाने म्हणतात, काय लावलंय तुम्ही, सगळेजण एकच भडीमार करताय, तुम्ही फार छान बोलला, तुम्ही फार छान बोलला, ओजस्वी बोलला, फारच उत्कृष्ट बोलला, ठासून बोललात, आत्मविश्वासाने बोललात. अहो पण मी बोललोच नाही हो, काय सांगू तुम्हाला माझी अवस्था आणि माझी परिस्थिती किती विकट झाली होती, विचित्र झाली होती. अहो ज्यावेळा माझं नाव पुकारलं गेलं त्यावेळा सर्वांग कापत होतं, थरथरत, घसा कोरडा पडला होता, जी बात घेत होती, मी कसा बोलणार हो. पत्रकार तर या खुलाशाने दिगमूड, दगडासारखे स्तब्ध. अहो स्वामीजी असं काय करताय तुम्ही, अहो तुम्ही अस्खलित इंग्रजीत मोजक्यात पण समर्पक भाषेत बोलला आणि आता आता ते चक्क नाकारतात. स्वामीजी नाही हो, मी खरंच नाही बोललो, मी स्वतः सावरण्यासाठी, माझ्या शरीरावर नियंत्रण मिळवण्यासाठी अत्यंत विनम्र भावाने मनापासून डोळे मिटून माझ्या आदरणीय परमपूज्य वंदनीय माझं श्रद्धेय श्री रामकृष्णांचं स्मरण केलं, माझ्या गुरुदेवाचं स्मरण केलं. आणि काय सांगू तुम्हाला, चमत्कारच झाला हो. माझे गुरुदेव माझ्या जिभेवर आरूढ झाले, ते बोलत होते आणि त्यासाठी मी माझे नुसते ओठ हलवत होतो. बघा जरा, विचार करा, अंतर्मुख व्हा, केवढी असीम श्रद्धा आपल्या दैवतावर, आपल्या गुरुदेवावर, आपल्या जगविख्यात भाषणाचं सारं श्रेय गुरुदेवाच्या या लाडक्या शिष्याने त्या निरक्षर अंगठाबहादर अडाणी गुरुदेवास देऊन टाकले, रामकृष्णांना दिले. धन्य तो महागुरु आणि धन्य तो त्यांचा महान शिष्य. ही नम्रता, ही गुरुबद्दलची श्रद्धाच स्वामीजींना जगविख्यात करून गेलेली. आता तिथे त्या वर्तमानपत्रात काय हेडलाईन्स आल्या, काय मथळे आले, सगळे तर काही देणार नाही मी, माझ्याजवळ भरपूर आहेत, पण मी फक्त 5 वृत्तपत्रांचे मथळे तुम्हाला सांगतो.

मार्क हेरॉल्ड पहिल्याच पानावर जाड अक्षरात शिकागो धर्म परिषदेतील सर्वात जास्त टाळ्या घेणारी व्यक्ती म्हणजे स्वामी विवेकानंद होत. त्यांचं प्रभावी भाषण ऐकल्यावर असे वाटते की धर्म मार्गावर इतक्या पुढे गेलेल्या त्यांच्या देशात आपण मिशनरी म्हणजे ख्रिस्ती धर्म प्रचारक पाठवणं हा शुद्ध ढोंगीपणा व निर्बुद्धपणा होय. दुसरा पेपर द प्रेस ऑफ अमेरिका. स्वामीजीच्या वक्तृत्वाच्या लोंढ्यात इतर साऱ्या वक्त्यांची भाषणं पार पार वाहून गेली. त्यांचं ओघवती वक्तृत्व, त्यांची माधुर्यपूर्ण वाचा वाणी सर्व श्रोत्यांच्या मनावर अंतःकरणावर ठसले. तिसऱ्या वृत्तपत्राची प्रतिक्रिया बोस्टन इव्हनिंग ट्रान्सक्रिप्ट. स्वामी विवेकानंदजी सर आपल्या विश्वविद्यालयीन पंडितापैकी कोणातच नाही, म्हणजे जेवढ्या युनिव्हर्सिटी असतील. चौथं वृत्तपत्र इंडियन मिरर. स्वामी विवेकानंद मानवातील अतिमानव होत असा महापुरुष यापूर्वी अमेरिकेने कधी पाहिला नव्हता. पाचवं वृत्तपत्र पायोनियर. या सर्व धर्म परिषदेवर आणि सर्वसाधारण जनतेवर हिंदू धर्माचा जेवढा प्रभाव पडला तेवढा प्रभाव अन्य कोणत्याही धर्माचा पडला नाही. याप्रमाणे एका दिवसात संपूर्ण अमेरिकेत स्वामीजींचं नाव वृत्तपत्रांनी पोहोचलं, ज्या त्याच्या मुखी एकच नाव, ते म्हणजे स्वामी विवेकानंद, स्वामी विवेकानंद, स्वामी विवेकानंद. धर्मयोद्धा संन्यासी म्हणून ते सर्व जगात प्रख्यात झाले. परंतु स्वामीजीची अवस्था मात्र फार विचित्र होती. व्याख्यान झाल्यावर त्या रात्री स्वामीजी एवढ्या मऊशार गाद्या गिरद्या त्यांना झोप लागत नव्हती. तळमळत होते ते, कारण त्यांना त्यांचे गुरुदेव आठवत होते. माझे गुरु जर आज जिवंत असते तर त्यांना ही व्यक्तिपूजा, हा उदो उदो, हा जय जयकार सहन झाला नसता. गुरुदेव गुरुदेव मला क्षमा करा, मला क्षमा करा, मला क्षमा करा, म्हणजे विजयाच्या अत्युच्च शिखरावर असताना सुद्धा स्वामीजी पूर्वीसारखेच लीन होते, नम्र होते आणि आपल्या गुरुदेवाचा पश्चाताप व्यक्त करत होते. अशी होती स्वामीजींची अवस्था.

आणि ते केवळ टाळ्या वाहवा मिळवण्यासाठी अमेरिकेत गेलेच नव्हते। त्या ते देव दुर्लभ प्रसिद्धीमुळे ते अत्यंत अस्वस्थ झाले। माझ्या ठाकुरांना, माझ्या गुरुदेवांना या सर्वाचा अत्यंत तिटकारा होता। त्यांच्या आत्म्यास किती क्लेश आणि यातना होत असतील। स्वर्गातून ते म्हणत असतील, नरेंद्र काय मांडलंय तू, तुझं ध्येय काय, तुझं उद्दिष्ट काय। त्याच विचारांनी त्रस्त होऊन अत्यंत तळमळत नरेंद्रांनी स्वामी विवेकानंदांनी रात्र घालवली। त्यांना भोगविलासात लोळणाऱ्या पण मुक्तीसाठी चाचपडणाऱ्या तडफडणाऱ्या सुखासीन अमेरिकनांना मोक्षाचा मार्ग दाखवायचा होता। सर्वच त्यांचे प्रशंसक नव्हते तर विरोधकही होते। नाहीतरी तुकोबारायांनी म्हटलंच आहे, निंदकाचे घर असावे शेजारी। विवेकानंद त्यातले प्रमुख आक्षेप। विवेकानंद ज्या धर्माचा प्रचार करता तो आजचा प्रचलित हिंदू धर्म नव्हे। दुसरी प्रतिक्रिया, अशा उथळ चारित्र्यहीन पोरास परिषदेच्या बाहेरच काढून टाकले पाहिजे। मात्र ह्या मोजक्या दोन विरोधी प्रतिक्रिया मी इथे नोंदवल्या आहेत। मात्र उदारमतवादी संयमी जाणत्या अमेरिकनांनी हे सर्व आक्षेप धुडकावून लावले। फक्त स्वामीजींनीच या आरोपांचे निरसन करावे एवढंच सुचवलं। स्वामीजींचं दुसरं भाषण मी तुम्हाला आता या ठिकाणी थोडक्यात मांडण्याचा प्रयत्न करतो। विषय होता गीता तत्वज्ञान। मृत्यू येणं म्हणजे एक शरीर सोडून दुसऱ्या शरीराचा आश्रय घेणं। सर्वत्र मीच भरलेला आहे अशी प्रचिती जेव्हा येते त्याच वेळी मृत्यूला जिंकता येते। मी आनंदमय आहे अशी जेव्हा खात्री होते तेव्हाच सारी दुःख आपल्यापासून दूर पळून जातात। आत्मा अमर असतो, देहरूपी वस्त्रात त्याचं वास्तव्य असतं। वस्त्र कधीतरी जुनं होणार, जीर्ण होणार, विरणार, फाटणार, फाटून आगेर नष्ट होणार, तेच देहाचे। तो झिजणार, व्याधीग्रस्त होणार, निरनिराळे आजार होणार, वृद्धत्व असध्य रोगाचं कारण होऊन नष्ट होणार, आत्म्याचे तसे नाही। तो अक्षय आहे, तो चिरकाल आहे, तो अनंत आहे, तो अमर आहे। स्वामीजींचं तिसरं व्याख्यान गोषवारा। विषय होता धर्म। अमुक एक पंथ, अमुक एक संप्रदाय, अमुक एक धर्म, हाच खरा पंथ, हाच खरा संप्रदाय आणि मी म्हणतोय तोच खरा धर्म आहे व अन्य सर्व खोटेच आहे हे सांगण्यासाठी व त्याचं समर्थन करण्यासाठी मी येथे आलेलोच नाही। ज्याप्रमाणे एका सूत्रात किंवा एका सुतात सारे मोती ओले जातात किंवा फुलं ओली जातात, त्याची माळ होते, त्याचा हार होतो, त्याचप्रमाणे साऱ्या मानवी जीवनात सर्व धर्म कसे सुसूत्र ओले गेले आहेत हे सांगण्यासाठी व गीतेतील महान संदेश देण्यासाठी मी इथे आलोय। माझा उद्देश गीतेचं तत्वज्ञान, गीतेची महती, गीतेचा कर्मयोग, गीतेचा धर्मयोग हे सांगण्याचा आहे। त्यातला संदेश बघा कसा आहे थोडक्यात। धर्मावरून उद्भवणारे सर्व कलह, संघर्ष, तंटे आता कायमचेच बंद व्हायस हवे। राष्ट्रप्रेमाच्या नावाखाली दुसऱ्या राष्ट्राला लुबाडण्याची, त्याचं शोषण करण्याची वृत्ती आता बंदच व्हायला पाहावी। धर्माच्या नावाखाली दुसऱ्यांच्या धर्मावर, पंथावर, संप्रदायावर होणारी आक्रमणे कायमचीच बंद व्हायस हवी। किती चपखल शब्द आजच्याही परिस्थितीला लागू होतात पहा। माझ्या देशातील धर्मप्रचारक तुमच्या देशवासियांना धर्मभ्रष्ट करण्यासाठी, सोप्या भाषेत बाटवण्यासाठी कधी इथं आले होते का? मग गलेलठ्ठ पगार देऊन तुमचे मिशनरी माझ्या देशात कशासाठी येतात वा त्यांना तुम्ही का पाठवतात? माझ्या देशाशी, माझ्या हिंदुस्थानाशी, माझ्या मातृभूमीशी असं दुष्टावा का? माझ्या देशाने, माझ्या मातृभूमीने, हिंदुस्थानने तुमचं काय घोडं मारलेलं आहे? तलवारीच्या धाकाशिवाय, पाशवी अन्याय बलाशिवाय ख्रिस्ती धर्माचा प्रचार प्रसार केला आहे असं जगातलं एक तरी ठिकाण मला दाखवा। दाखवू शकाल?
हिंदू धर्म संस्कृतीशी परिचित असे किती जण या समूहात आहे? 5-6 हात वर. 7-8 हजार लोकांमधून फक्त 5 किंवा 7 लोकांनी हात वर केलेत, आणि ज्यांना हिंदू संस्कृती माहिती आहेत आणि ज्यांना आमची संस्कृती माहीतच नाही, तर त्या संस्कृतीची महती मोठेपणा कसा कळणार? आणि माझा जन्मसजात स्वभाव आहे, जे पटले ते स्वीकारले, जे पटणार नाही ते कधी स्वीकारणार नाही. कोणतेही ज्ञान जुजबी का होईना, माहीत नसताना तुम्ही माझ्या देशावर, माझ्या धर्मावर, माझ्या संस्कृतीवर टीका करण्याची हिम्मत कशी काय करू शकतात? प्रश्न प्रश्न प्रश्न, उत्तर न मिळणारे प्रश्न व मौनात गेलेला स्तब्ध झालेला अमेरिकन श्रोता वर्ग. खुशामत करणं हा माझा धर्मच नाही, स्पष्ट वक्तेपणाबद्दल मला माफ करा. 17 दिवसात धर्म परिषदेत स्वामीजींची 6 व्याख्यानं झाली. स्वामीजीच्या व्याख्यानासाठी श्रोतुवंद तिष्ठत असे. त्यांचे व्याख्यान ऐकण्यासाठी अमर्याद काळ त्यांची थांबण्याची तयारी असे. परिणामी श्रोत्यांची उपस्थिती शेवटपर्यंत राहावी यासाठी आयोजकांकडून शेवटी एक युक्ती करण्यात आली. स्वामीजींचं व्याख्यान सर्वात शेवटी ठेवण्यात येऊ लागलं. परिषदेला येण्यापूर्वी एका अप्रसिद्ध सामान्य संन्यासाचे रूपांतर परिषदेनंतर एक जगप्रसिद्ध संन्यासात झाले. अशी ही स्वामीजींची वाटचाल होती. पण मी तुम्हाला सांगतो, देश कुठलाही असो, धर्म कुठलाही असो, पंथ कुठलाही असो, प्रांत कुठलाही असो, सद्विचाराबरोबर, सद्वर्तनाबरोबर दुराचार करणारे, कुटाळी करणारे लोक सर्वत्र असतात. त्याला ना देशाचं

ना धर्माचं ना पंथाची सीमा असते ना मर्यादा असते. स्वामीजींच्या चारित्र्य हननाचा एक प्रयोग कसा करण्यात आला आणि त्याच्यावर स्वामीजींनी किती हृदय मात केली ते आपण पुढच्या भागात पाहणार आहोत. रसिक हो, रेडिओ पुणेरी आवाजवर प्रेम करणारे प्रेमीजनांनो, मी प्रकाश वसंत फासे आपल्याशी मला भावलेले स्वामी विवेकानंद याच्याशी यातून संवाद साधत आहे आणि रेडिओ पुणेरी आवाज 107.8 FM याच्यावर प्रेम करणाऱ्या प्रेमिकांना मी पुन्हा आश्वस्त करत आहे की उद्याचा प्रसंग किती करुण आहे पण आज सांगतो आनंदी रहा आणि आनंद लुटा. चारित्र्यावर घाला घालणाऱ्या प्रसंगावर स्वामीजींनी किती लिलया पण नम्रतेने विनयशीलतेने मात केली हे आपण उद्या पाहणार आहोत आणि चारित्र्य हनन करायला आलेल्या व्यक्तीचं रुपांतर कशात झालं ते सुद्धा आपण उद्या पाहणार आहोत. धन्यवाद धन्यवाद धन्यवाद.